श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 26 मे 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 32 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6 हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पी सावळाराम रचित भूपाळी, संगीत वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, त्या भगवंताच्या दर्शनामुळे आपल्या संसारातले सर्व श्रम, थकवा आणि आपली सगळी दुःख नाहीशी होऊन आपल्याला परमोच्च आनंद मिळतो. त्या भगवंताच्या चरणी लीन झाल्यावर आपल्याला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं.

आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांना. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग संगीतबद्ध केला होता राम फाटक यांनी. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराज यांचा अजून एक अभंग ऐकूया, गायलाय शमिका भिडे यांनी, संगीत अवधूत बाम यांचं.

सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातली ही भक्तिरचना होती मंगेश पाडगावकर यांची. कार्यक्रमात आता सुरेंद्र कोहली यांनी संगीतबद्ध केलेलं चमनलाल जोश यांचं हिंदी भजन नरेंद्र चंचल यांच्या मुख्य स्वरात.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी व्ही एन सोमपूरकर यांनी संगीतबद्ध केलेली पी ए शिरगोपीकर यांची देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 आणि 27 सेकंद झाले आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया जनावरांमध्ये प्लॅस्टिकमुळे होणारे अपाय याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, जनावरांना आहारातून योग्य पोषण मूल्यांचा पुरवठा होत नसेल तर जनावरांना चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी ती खाऊ लागतात. सामान्यत गाई म्हशींमध्ये प्लॅस्टिक खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सध्या जनावरांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक साचणं ही समस्या फार मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. आपल्याकडे घरातील उरलेलं अन्न किंवा कचरा टाकताना प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. यामधले पदार्थ खात असताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशवी जाण्याची शक्यता वाढते. पोटात साचलेल्या प्लॅस्टिकमुळे रवंथ करण्यामध्ये त्यांना अडचणी येतात किंवा पोटात तयार झालेला वायू बाहेर पडायला अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता वाढते. काही वेळेस अखाद्य गोष्टींबरोबर लोखंडी तुकडे, तारा, खिळे यासारख्या वस्तू देखील पोटात जातात. त्यामुळे आतड्यांना जखम होण्याची शक्यता वाढते. प्लॅस्टिक खाल्लेलं जनावर ओळखणं अवघड असतं कारण हे प्लॅस्टिक किंवा अखाद्य वस्तू पोटात जाऊन साचून राहतात. जनावराला त्रास सुरू होतो. जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतं. दूध उत्पादनात घट दिसून येते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. मंडळी, प्लॅस्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलिकेद्वारे सहज गिळलं जातं. प्लॅस्टिक हे न पचणारं, न विघटन होणारं आहे. त्यामुळे ते खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात साठून राहतं. पोट गच्च होऊन अपचन होतं. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होतो. जठराची हालचाल मंदावते. प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होतात आणि त्यामध्ये अन्न साठलं जातं. या साठलेल्या अन्नावर पचन क्रिया होत नाही. ओटीपोटाच्या हालचालीमुळे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो. तो जाळी पोटातून खरे पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू येऊ शकतो. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जमा झाल्यामुळं पोटाची आकुंचन क्रिया मंदावते. त्यामुळे पचनक्रियासुद्धा मंदावते. पोटामध्ये वायू जमा होऊन अपचन होतं. जठराची गती मंदावते आणि रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागतं. याचा जनावरांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होऊन त्यांची भूक मंदावते. प्लॅस्टिक खाल्ल्याची काही लक्षणं आहेत. यामध्ये जनावर चारा खात नाही, पाणी पिणं कमी करतं, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जठराची हालचाल 3 मिनिटाला एकापेक्षा कमी होते, शेणाचं प्रमाण कमी होतं, वारंवार पोटफुगी होते. तपासणी केली असता रक्तावरती कुठलाच परिणाम दिसून येत नाही. शारीरिक तापमान, हृदयाची गती आणि श्वासाच्या गतीवर सुद्धा काहीही परिणाम झालेला नसतो. मंडळी, यावर उपाययोजना म्हणजे सकस संतुलित आहार जनावरांना द्यावा. त्यांच्या सभोवतालचा परिसर, गोठा हा प्लॅस्टिकमुक्त राहील यासाठी प्रयत्न करावेत. कारण शस्त्रक्रिया करून खाल्लेलं प्लॅस्टिक जनावरांच्या कोठीपोटातून बाहेर काढणं हाच एकमेव उपाय सध्या तरी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जनावरांना अखाद्य वस्तूंमुळे जे अपाय होतात

0: ते आपण थोडीशी काळजी घेतली तर निश्चितच टाळू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

वाजले आहेत या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीचं मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा

0: पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे की कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाइट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक

अपमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा. 7:50 भावधारा. दरम्यान 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. श्रोते हो, आज 8:40 संतवाणी हा कार्यक्रम. लेखन धनंजय चितळे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं, सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 तुमचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखन स्मिता जोगळेकर यांचं. त्याचप्रमाणे दायित्व समाजाचं यामध्ये वर्षा वैद्य यांची मुलाखत आपण ऐकाल. 1:05 गीतबहार, 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा. आयसी अक्षरे रसिके 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौडसारंग आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम.

आमच्याच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 गीत संध्या या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. तर सायंकाळी 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 7:15 गझल. रात्री 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात हिंदी

चित्रपट संगीताचा. रात्री 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. श्रोतेहो सकाळचे 7 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
10: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. काल आपण असं ऐकलं की गदाधरनी जगदंबेची परवानगी घेतली आणि त्यांचे गुरु तोतापुरी यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली आणि ही दीक्षा दिल्यानंतर ते आत्मभान विसरले, परमेश्वरचरणी लीन झाले आणि साधनेच्या एका उत्तुंग अवस्थेला पोचले आणि त्या अवस्थेमध्ये गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला. आता हे जेव्हा सगळीकडे पसरलं, त्यांच्या नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये पसरलं, तेव्हा ह्या ज्या उडत उडत येणाऱ्या बातम्या होत्या त्या एकंदरीतच कुटुंबाला अस्वस्थ करायच्या. सारूच्या माहेरी तर ह्या जेव्हा बातम्या पोचल्या तेव्हा तर खूप अस्वस्थता वाढली, कारण आता ती काही लहान राहिलेली नव्हती. तिचं लहानपण या सगळ्या प्रसंगामध्ये शेजारून वाहणाऱ्या नदीतच वाहून गेलेलं होतं. कसल्या भावनाच उरल्या नव्हत्या. आता ती जाणती झाली होती आणि रस्त्यानं जाताना, गावातून फिरताना, जयरामवाटीमध्ये ऐकायला लागायचं. या बोचऱ्या शब्दांनी आणि नजरांनी ही छोटी सारू अत्यंत घायाळ व्हायची. वयानं अजूनही छोटी होती पण मनाने मोठी होती आणि प्रौढत्व पण विचाराने आलेलं होतं. मन तुटल्या पतंगासारखं इकडे तिकडे भटकत राहायचं आणि असं वाटायचं की का या माणसाने संन्यास घेतला आहे, मग आता माझं काय, मी कुठे जाऊ. आता हे सगळेच प्रश्न असे होते की ज्या प्रश्नांची कसलीच उत्तरं नव्हती. रामकृष्णांची इकडे उग्र साधना चालू होती आणि उग्र साधनेमध्ये कुठल्याही भौतिक गोष्टींकडे, अधिभौतिक गोष्टींकडे लक्ष नसल्यामुळे प्रकृती खालावली. म्हणून काही दिवसांसाठी ते सारूच्या घरी आले, कुमार बोकुरला. तेव्हा त्यांनी तिलाही बोलवून घेतलं. जवळजवळ 7 वर्षानंतर या दोघांची भेट होत होती आणि आता ते कसे वागतील, कसे बोलतील, या भावना सारूच्या मनामध्ये होता. कारण 7 वर्षाचा लांबचा काळ होऊन गेला होता, त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले होते आणि आता तशी शारदा प्रौढ पण झाली होती ना. त्यानंतर दोघांनी असं ठरवलं की आपण सासरी जायचं. म्हणून अनेक असे प्रश्न ज्यांची उत्तरच नाहीत अशी घेऊन शारदा रामकृष्णांबरोबर ती त्यांच्या घरी गेली. तिथेसुद्धा रामकृष्णांच्या आईने निरागस प्रेमाने अगदी साधं दोघांचं स्वागत केलं. तिच्या नजरेत पण तोच प्रेमळपणा होता, हळुवारपणा होता. जसा ती छोट्या सारूला वागवायची तसाच प्रेमळपणा होता. त्याबरोबर काय झालं, जादू झाली. सगळ्या कुशंका सारूच्या मनामध्ये होत्या त्या पळून गेल्या. त्यांना कशाचं वेड लागलं आहे हे या मुलीच्या लक्षात आलं आणि तिला पण खूप समाधान वाटलं, कारण तिला त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि सहवासातून त्यांचं निराळेपण, त्यांचं देवत्व, त्यांची आध्यात्मिक शक्ती जाणवली.

0: रामकृष्णांची एकदम सडपातळ अंगकाठी होती, रेखीव शरीर होतं, प्रसन्न हास्य आणि निर्मळ मन, अत्यंत गोड आश्वासक असा आवाज आणि अतिशय शालीन आणि नम्र असा स्वभाव, या सगळ्यांचा प्रभाव या छोट्या सारूवरती पडला. ती भारली गेली त्यांच्या व्यक्तिमत्वानं. रामकृष्णाबरोबर एक ब्राह्मणी होती जिचं नाव भैरवी, भैरवी ब्राह्मणी म्हणजे भैरवी पंथ, पण तिचं खरं नाव योगेश्वरी, पण सगळे तिला आजूबाजूचे भैरवी म्हणायचे. सारूची ती आणखी एक सासू असल्यासारखी होती, कारण रामकृष्णांना ती आपला मुलगा मानायची. तंत्रविद्येची साधना तशी अवघड असते, परंतु ती साधना करण्यासाठी रामकृष्णांनी भैरवीला म्हणजे एका स्त्रीला गुरुपद द्यावं इतका या योगेश्वरीचा अधिकार होता. या योगेश्वरीचं बोलणं अत्यंत कडक होतं, सोवळंवळं कठीण होतं. सुरुवातीला सारूला सासू म्हणून तिचा थोडा धाक वाटायचा, पण तिचा स्वभाव असा आपल्या फणसासारखा होता, वरून काटेरी कडक पण आतून गोड. हे जेव्हा शारदेचं लक्षात आलं तेव्हा तिला या योगेश्वरीबद्दल वाटणारा धाक संपला आणि ती तिच्याशी मिळून मिसळून वागायला लागली.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखडे.
2: श्रोते हो, जरूर ऐका संतवाणी आज सकाळी 8:40. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलईच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर।

त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे. पोस्टला ऍड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या

बोलत होत्या. पश्चिम आशिया संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले

0: जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोतो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 26 मे 2026. श्रोते हो, 26 मे 1989 रोजी मुंबईजवळच्या नाभा सेवा बंदराचं उद्घाटन झालं. आजच्याच दिवशी 2014 माननीय नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली. 2022 गीतांजली श्रीलिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरित टॉम बॉब सँड या पुस्तकासाठी 2022 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. श्रोते हो, आज आहे नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 1885. त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण तज्ज्ञ ज्योती गोगटे यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1956. आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
6: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन

0: त्यातल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे. आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला.
1: तेव्हा नक्की ऐका, 26 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेल्वेत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीचे पूर्व सूचना देणाऱ्या यंत्रणा असतात,

0: किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती अवलंब त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JIO DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण

0: आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहेत त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवितहानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे, त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपल्या एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत, यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात,
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे, कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगळे विभाग आहेत 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात, कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय.

0: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, सकाळचे 7:40 आणि 23 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
3: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रम कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
5: अच्छा.
4: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट,

0: इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता अजून एक प्रायोजित कार्यक्रम, ऍडव्हान्स आयुर्वेदा.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला, पण मग 3 वर्षांनी पुन्हा स्टोन झाला आणि पुन्हा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर असे रिपीटेड किडनी स्टोन का होतात याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: कसे की किडनी स्टोन एखादा झाला आणि तो काढून टाकला. खरं असे की ह्याच वेळेला विचार करायला पाहिजे की किडनी स्टोन तर तुम्ही काढला, पण किडनी स्टोन बनण्यासाठी जे वातावरण शरीरामध्ये होतं ते रिव्हर्स झालं का? कारण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना मग रिपीटेड किडनी मध्ये 2 किंवा 3 किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि नंतर मग किडनीच डॅमेज झाली, मग क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली आणि मग किडनी फेल्युअर मध्ये पेशंट गेले, मग डायलिसिसवर गेले. असे अनेक प्रकार होत आहेत सध्या, बरोबर की नाही? ओव्हरऑल जर का बघितलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागलेली आहे, मग त्याला मानसिक कारण आहेत आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत, बरोबर? म्हणजे अति टेन्शन घेणं यांनी सुद्धा ऍसिड वाढत असतं. इव्हन जे आपण आता म्हणजे सध्या बघितलं की पॅक फूड आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, किंवा आपण म्हणतो की जे साधं भाज्या किंवा फळं खावं म्हणतात, बरोबर ना? पण त्याच्यावर पण पेस्टिसाइडचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात केला गेलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी काय करतात, शरीराची ऍसिडिक लेवल काय करतात, वाढवतात. आणि शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गरमी वाढली तर आपल्याकडून काम होणार नाही, तसं शरीरामध्ये सुद्धा आहे. जर का शरीरात जर का गरमी वाढली, ऍसिडिक लेवल वाढली, तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला शरीराकडे पर्याय काय की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या गोष्टी काढणं, अनेक मिनरल जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग त्याचं डिपॉझिशन जे आहे ते काय होतं, किडनीमध्ये होण्याला सुरुवात होते आणि त्याच्यापासून किडनी स्टोन तयार होतो.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484061025.
6: कसं याच्यासाठी जर का बघितलं तर आयुर्वेदिक जो पद्धत आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं की तुमचं जर का पचन प्रॉपरली होत नसेल की त्याच्यातून आम तयार होतो. आम म्हणजे टॉक्सिक द्रव्य आपण म्हणून, टॉक्सिन्स तयार होतो. मग हे जी काही टॉक्सिन्स आहेत, बरोबर की नाही, ही जर का म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाली आणि त्याच्यामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी असेल, म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला की आपण ज्याला वात म्हणतो, तर मग हे काय होणार आहे, हा आम काय व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो आणि मग तो जर का किडनी मध्ये डिपॉझिट झाला तर त्याच्यातून स्टोन तयार होतात. किंवा जर का म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरामध्ये हीट वाढली, म्हणजे पित्ताचा इम्बॅलन्स झाला, तरी सुद्धा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा हे बघावं लागतं की किडनी स्टोन तयार होण्यासाठी तुमची प्रकृती काय आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं म्हणजे बाबा कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पचन तुमचं व्यवस्थित होत आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. कारण कसं आहे की पचन बिघडलं तर टॉक्सिन्स तयार होणार आहेत, म्हणजे आम तयार होणार आहे, आणि हे टॉक्सिन्स तयार झाले तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होणार आहे, बरोबर की नाही? तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, पहिलं दीपन पाचन करा, नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा जयंती तुम्ही

0: काय करा, पचनावर काम करायला सुरुवात करा. त्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होणार नाही त्याच्यावर काम करा. जर का कफ प्रकृती असेल बरोबर ना, तर कफाचा बॅलन्स केला गेला पाहिजे. पित्त प्रकृती असेल तर पित्त बॅलन्स केलं गेलं पाहिजे. वात वाढत असेल तर वात बॅलन्स केला पाहिजे. तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची कारणं काय आहे बरोबर की नाही ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सगळ्यांचा जर का व्यवस्थित शोध घेऊन जर का त्याप्रमाणे जर का आपण बॅलन्स केलं तर आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून काय होतं थांबवता येतं. आणि जर का रिपीटेड किडनी स्टोन मात्र झाले तर मात्र किडनी फेल्युअर कडे माणूस कधी जाईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ न देणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर म्हणजे शरीराचं बॅलन्सिंग ठेवणं याला म्हणजे करावं लागतं. आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो आता भावधारा या कार्यक्रमात ऐकूया अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना वैशाली सामंत यांच्या आवाजात.

आपण ऐकत होतात वैशाली सामंत यांना. चंद्रशेखर सानेकर यांच्या या गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांचं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 8 समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्र सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष

0: झाल्यानं खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर पोलीस राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 kHz तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8

अजून 40 मिनिटं आणि 12 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी. लेखन धनंजय चितळे यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे.

0: ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. ಮಹಾಸಂತ ಸಾಧು ಪ್ರತಿಷ್ಠಾನವಾಸಿ ಸ್ಮರ ಏಕನಾಥ ಪದಿ ಪುಣ್ಯರಾಶಿ ಜಯಾಸೆ ಗೃಹಿ ಕೃಷ್ಣಜಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಝಾ ಗುರು ಏಕನಾಥ. ಏಕನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಹೆ ಸರ್ವ ಸಂತ ಪರಂಪರೆತಿಲ್ ವೇಗವೇಗಳ್ಯಾ ಕಾರಣಾನೆ ಏಕಮೇವಾ ದ್ವಿತೀಯ ಅಸೆ ಮಹಾತ್ಮೆ ಆಹೆತ್. ಬಾಲವಯಾತಸ್ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುಂಚಾ ಶೋಧ ಘೆವುನ್ ಸದ್ಗುರುಂಚಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಖಲಿ ಭಾಗವತ್ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕರುನ್ ಘೇಣಾರೆ ಆದರ್ಶ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮ ಕರಣಾರೆ ಶ್ರೀನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಆದರ್ಶ ಭಕ್ತ ಹೋತೆ. ಶ್ರೀನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಪೈಠಣಚ್ಯಾ ಮಾಣಸಾಂಚಿ ನಿರಪೇಕ್ಷ ಸೇವಾ ಕರಿತ ಅಸತ್. ಎಕದಾ ನಾಥಾಂಚ ಕೀರ್ತನ ಐಕಾಯಲಾ ಆಲೆಲಾ ರಾಣು ಆಣಿ ತ್ಯಾಚಿ ಪತ್ನಿ ಯಾನಾ ಬಸಾಯಲಾ ಜಾಗಾ ನ ಮಿಳಾಲ್ಯಾನೆ ನಾಥಾಂಚ್ಯಾಚ ಖೋಲಿತ್ ಶಿರ್ಲಿ ಆಣಿ ತಿಥೆಚ ಝೋಪ್ಲಿ. ಕೀರ್ತನ ಝಾಲ್ಯಾವರ್ ನಾಥಾನ್ನಿ ತ್ಯಾನಾ ಝೋಪ್ಲೇಲ ಪಾಹಿಲ, ಆಪ್ಲಿ ಶಾಲ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಅಂಗಾವರ್ ಪಾಂಘರ್ಲಿ ಆಣಿ ತೆ ಸ್ವತಃ ದುಸರ್ಯಾ ಖೋಲಿತ್ ಝೋಪ್ಲೆ. ಎಕ ದಿವಸ ಭರ್ ದುಪಾರಿ ಗೋದಾವರಿಚ್ಯಾ ಕಾಠಾವರ್ ವಾಳೂಮಧ್ಯೆ ಎಕ ಛೋಟಸ ಮೂಲ ರಡತ್ ಹೋತ. ನಾಥಾನ್ನಿ ತ್ಯಾಲಾ ಉಚಲ್ಲ, ಶಾಂತ ಕೇಲ ಆಣಿ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಆಯಿಬಾಬಾಂಚಾ ಪತ್ತಾ ಶೋಧೂನ್ ತ್ಯಾಲಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಕಡೆ ಸುಪೂರ್ತ ಕೇಲ. ಕಾಶಿಹೂನ್ ಆಣಲೆಲ್ಯಾ ಗಂಗೆಚ್ಯಾ ಕಾವಡಿತ್ಲಿ ಗಂಗಾ ರಾಮೇಶ್ವರ್ಲಾ ನ ನೇತಾ ಏಕನಾಥ್ ಮಹಾರಾಜಾನ್ನಿ ತಿ ಗಾಢವಾಲಾ ಪಾಜ್ಲಿ ಹೀ ಕಥಾ ತರ್ ಸರ್ವಶ್ರುತಜ ಆಹೆ. ಮ್ಹಣಜೆಚ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸರ್ವತ್ರ ಆಹೆ ಹೆ ಏಕನಾಥ್ ಮಹಾರಾಜಾನ್ನಿ ಕೇವಳ ಬೋಲೂನ್ ದಾಖವಲಂ ನಾಹೀ ತರ್ ತ್ಯಾಪ್ರಮಾಣೆ ತ್ಯಾನ್ನಿ ಆಪ್ಲಿ ಕೃತಿ ಠೇವ್ಲಿ.
1: एकनाथ महाराजांचं हे वागणं पैठणमधील लोकांना मान्य नव्हतं. खुद्द नाथांचा मुलगा हरिपंडित हाही याबाबतीत नाथांचा विरोधकच होता. मतभेद टोकाला गेल्यानंतर हरिपंडितांनी पैठण सोडलं आणि ते काशीला राहायला गेले. मुलगा जरी विरोधात असला तरीही एकनाथ महाराजांनी आपलं अंगीकृत सेवाकार्य सोडलं नाही. नेहमी फुलापेक्षा कोमल अंतःकरणाचे असणारे महात्मे तत्वाच्या बाबतीत वज्रापेक्षाही कठोर असतात हेच यातून सिद्ध होतं. संतांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते आधी केले आणि मग सांगितले या न्यायाने उपदेश करतात. एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे आली आणि म्हणाली, महाराज माझा मुलगा सारखा गुळ खातो, हे प्रकृतीला चांगलं नाही, जर तुम्ही सांगितलं तर तो तुमचं ऐकेल. एकनाथ महाराजांनी त्या मायलेकरांना 8 दिवसांनी यायला सांगितलं. 8 दिवसांनी ती दोघं जेव्हा परत आली तेव्हा नाथ महाराजांनी त्या मुलाला प्रेमानं जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळ अति गुळ खाऊ नकोस, तो चांगला नाही. त्यावर त्या मुलाची आई म्हणाली, हे तुम्ही पहिल्याच वेळी का नाही सांगितलं? तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, गेल्या 8 दिवस मी गुळ अजिबात खाल्ला नाही. श्रोते हो, कदाचित ही लोककथा असेल, पण त्यात सांगितलेली संतांची वृत्ती मात्र फार महत्त्वाची आहे.
0: पैठण हे गोदावरीच्या तीरावर जरी असलं तरी नाथांकडे होणाऱ्या नित्य अन्नदानामुळे घरातलं पाणी कमी पडत असे. अशावेळी गोदावरीतलं पाणी कावडीने नाथांना आणावं लागत असे. आपल्या भक्ताचे होणारे कष्ट भगवान श्रीकृष्णांना बघवले नाहीत. त्यांनी एका नवयुवकाचं रूप धारण केलं आणि 12 वर्ष एकनाथांच्या घरी पाणी भरलं, पूजेची तयारी केली, प्रसंगी एकनाथ महाराजांचे कपडेही धुतले. श्रोते हो,

0: हा नवयुवक म्हणजेच नाथाघरी राबलेला श्रीखंड्या होय. एक भक्त भगवान श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं म्हणून द्वारकेला अनुष्ठानाला बसला. खूप दिवसानंतरही त्याला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन काही झालं नाही. मात्र रुक्मिणी मातेने त्याला सांगितलं की देव इथे नाहीच आहेत, ते गेली 12 वर्ष पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी आहेत. तेव्हा तो भक्त भगवंतांच्या शोधार्थ एकनाथ महाराजांकडे आला. त्याला बघताच भगवंत अदृश्य झाले. त्या भक्ताने आपल्याला झालेला दृष्टांत जेव्हा एकनाथ महाराजांना सांगितला तेव्हा त्यांनी देवांची मोठ्या काकुळतेने प्रार्थना केली. त्यानंतर देवांनी त्या भक्ताला आणि नाथांना दर्शन दिलं.
1: श्रोते हो, अंबेजोगाईचे दासो दिगंबर हे महान दत्तभक्त होते. ते स्वतः प्रतिभासंपन्न कवीही होते. रोज संध्याकाळी भगवान दत्तात्रेय त्यांच्याजवळ सारीपाट खेळण्यासाठी येत असत. प्रत्यक्ष देव माझ्याशी खेळतात याचा थोडा अभिमान दासोपंतांना वाटत असे. त्यांनी एकनाथ महाराजांच्या कीर्तन प्रवचनांची कीर्ती ऐकली आणि ते स्वतः पैठणला नाथांच्या वाड्याजवळ आले. प्रवचनासाठी पुष्कळ गर्दी झाली होती. प्रवचन रंगात आलं होतं. वाड्यातील जागा भरल्यामुळे काही मंडळी वाड्याच्या समोरही उभी होती. दासोपंत त्या गर्दीतून वाट काढत थोडे पुढे आले आणि त्यांनी पाहिलं की जे भगवान दत्तात्रेय आपल्याबरोबर खेळायला येतात तेच भगवंत नाथांच्या दरवाजात उभे राहून लोकांना शांत बसवण्याचं काम करत आहेत. दासोपंतांसाठी हा आश्चर्याचा मोठा धक्काच होता. एकनाथ महाराजांच्या भक्तीचा हा असा मोठा अधिकार होता.
0: संत काव्यरचना का करतात याचं उत्तर देताना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन देखवेना डोळा, येत असे कळवळा म्हणून या. म्हणजेच मनुष्य जन्माचं सार्थक करून घेण्याऐवजी स्वार्थामध्ये रमणारे, प्रपंचाच्या आसक्तीमुळे बुडणारे अज्ञ लोक पाहून संतांना दुःख होतं आणि स्वतः ज्या आनंदाचा लाभ घेतला तो आनंद लोकांना मिळावा म्हणून ते भक्तिमार्गाचा उपदेश करतात. संतांचं वैशिष्ट्य म्हणजे व्यवहारातली सोपी सोपी उदाहरणं घ्यावीत आणि त्यातून परमार्थाचं रूपक लोकांपर्यंत पोहोचवावं अशा रचना ते करतात. मुलांचे चालीने चालावे, मुलांचे मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. या समर्थ रामदास स्वामींच्या वचनाप्रमाणे संत जनप्रबोधन करत असतात.
1: एकनाथ महाराज या बाबतीमध्ये आदर्शवत मानावेत असे शिक्षक आहेत. त्यांनी भारूड हा काव्यप्रकार हाताळत लोकांचं प्रबोधन केलं. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई म्हणणाऱ्या स्त्रीचं शब्दचित्र रेखाटतानाच शेवटच्या चरणामध्ये ते परमार्थाची शिकवण देऊन जातात.

त्यांचं विंचू चावला हे भारुड किंवा अनादी निर्गुणी हा जोगवा आजही लोक आवडीनं ऐकतात. मराठी भाषिक संत म्हटलं की आठवतात त्या त्यांच्या अभंगरचना. एकनाथ महाराजांनी अनेक अप्रतिम अभंगरचना केल्या आहेत. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी हा अभंग असेल, किंवा वारी याने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले, किंवा असा कसा देवाचा देवबाई ठकडा ह्या गवळणी असोत. महाराष्ट्रातील देवळातील भजनसेवा याशिवाय पूर्ण होतच नाही.

0: एकनाथ महाराजांचं नाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर महाराज विरचित ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवीमध्ये अनेक पाठभेद तयार झाले होते. ज्ञानेश्वर महाराजांची मूळ शिकवण काहीशी प्रदूषित झाली होती. एकनाथ महाराजांनी कष्टपूर्वक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शुद्ध केला. आजही ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर श्रीनाथ महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपल्याला वाचायला मिळतात. त्याप्रमाणे शके 1506 तारण नाव संवत्सरी भाद्रपद महिन्यातील कृष्णषष्ठीला ज्ञानेश्वरी प्रत शुद्धतेचं काम पूर्ण झालं हा संदर्भही आपल्याला वाचायला मिळतो.
1: श्रोते हो, भारतीय परमार्थ परंपरेतील श्रीमद भागवत हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. यातील 11वा स्कंध हा खूप महत्त्वाचा असून परमार्थातील अनेक महत्त्वपूर्ण रहस्य यामध्ये उलगडली आहेत. एकनाथ महाराजांनी 31 अध्यायांच्या या एकादशी स्कंधावर मराठी ग्रंथ लिहिला, जो आज एकनाथी भागवत म्हणून ओळखला जातो. या ग्रंथामध्ये 18,000 अधिक ओव्या आहेत. या ग्रंथाचं लेखन पैठण आणि काशी या दोन्ही पुण्यक्षेत्रांमध्ये झालं आहे. काशीमधील विद्वान मंडळींनी श्रीमद भागवतावरती प्राकृत भाषेत लिहू नये अशी आग्रही भूमिका घेतली होती, पण एकनाथ महाराजांनी ठामपणाने आपलं काम पूर्णत्वाला नेलं. त्यांनी भागवतामध्ये मराठीची थोरवी सांगताना म्हटलं की संस्कृत जर देवानी केली असेल तर मराठी काय चोरांनी केली का? म्हणजेच संस्कृत इतकीच मराठी ही महत्त्वाची आहे. पुढे काशीतील शास्त्री पंडितांना नाथांच्या ग्रंथांचं महत्त्व समजून चुकलं आणि त्यांनी या ग्रंथाची काशीमध्ये पालखीतून मिरवणूक काढली. थोडक्यात श्रोते हो, एकनाथ महाराजांनी माय मराठीचा झेंडा वाराणसीमध्ये सुद्धा मोठ्या दिमाखात फडकवला.
0: श्रीमद भागवताप्रमाणेच एकनाथ महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहकथा आणि कथेमागील आध्यात्मिक रूपक उलगडणारा रुक्मिणी स्वयंवर हा 1700 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. याशिवाय हस्तामलक टीका, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, चिरंजीवपद, आनंदलहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता असे

अद्वैत प्रधान लहान ग्रंथही त्यांनी पैठणातच लिहिले. मराठी आरती वाङ्मयामध्ये नाथ महाराजांनी लिहिलेल्या काही आरत्या प्रसिद्ध आहेत. ओवाळू आरती मदन गोपाळा या आरतीमध्ये एकनाथ महाराजांनी भगवान श्रीकृष्णांचं तळपायापासून मुकुटापर्यंत असं अप्रतिम रूपवर्णन केलं आहे. त्यांनी लिहिलेली भगवान दत्तात्रेयांची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ही आरती सर्वांना परिचितच आहे. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची एक आरती लिहिली आहे, त्याच्यामध्ये 20 पेक्षा

0: त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ही आरती सर्वांना परिचितच आहे. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची एक आरती लिहिली आहे, त्याच्यामध्ये 20 पेक्षा अधिक वेळा कमळ हा शब्द आला आहे.
1: एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात प्रभू रामचंद्र यांचं चरित्र सांगणारा भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहायला घेतला. जेव्हा त्यांनी देह विसर्जन करायचं ठरवलं तेव्हा हे काम त्यांनी आपल्या गावबा या शिष्याकडे सोपवलं. हा गावबा खूप शिकलेला नव्हता, पण श्री सद्गुरू कृपेनं म्हणजेच श्रीनाथांच्या कृपेनं त्यानं अशा पद्धतीनं ग्रंथ लिहून पूर्ण केला की आजही एकनाथ महाराजांनी कुठपर्यंत ग्रंथ लिहिला आणि गावबाने कुठून सुरू केला हे सांगणं अवघड बनतं. श्री भावार्थ रामायण या ग्रंथात जवळपास 40,000 ओव्या आहेत.

0: श्रीनाथ महाराजांनी लिहिलेल्या सर्व ग्रंथांची मिळून ओवी संख्या 60,000 हून अधिक आहे.
1: एकनाथ महाराजांच्या चरित्रात फाल्गुन वद्य षष्ठी या दिवसाला खूप महत्व आहे. एकनाथ महाराजांनी याच दिवशी शके 1521 मध्ये आपला देह विसर्जित केला. तेव्हापासून ही तिथी नाथषष्ठी म्हणून ओळखली जाते. जनसामान्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत परमार्थाचं रहस्य पोचवणारे मराठी भाषाभिमानी ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरीचे आद्य संशोधक परकीय आक्रमणामध्ये खचून न जाता आपल्या देवांवर विश्वास ठेवा, देवांची दृढ भक्ती करा हे सांगणारे एकनाथ महाराज हे नित्य स्मरणीय आहेत. जगी एकला सद्गुरु एकनाथू अशी बोलती सर्वही विश्वमातू.
0: जया उपमा हे नये एक देता नमस्कार माझा गुरु एकनाथा. रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम.
0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
1: लेखक धनंजय चितळे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.

संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजतायत. आता लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट दिल तो पागल है आणि संगीतकार उत्तम सिंग.

0: तो निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद।
3: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाड देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे। आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाड लावण्याचा प्रयत्न केला।
2: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अलका याज्ञिक यांनी गायलेलं राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं गीत, शब्द समीर यांचे तर संगीत नदीम श्रवण यांचं.

0: तुम्ही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवतीये जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची कुछ कुछ होता है या चित्रपटातली गीतरचना कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण.
2: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
1: निसर्गरम्य कोकणाची सफर
2: कोकण दर्शन.
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
2: सादर करते विवेक वानखडे.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी बाजीगर या चित्रपटातलं कुमार सानू, अनु मलिक आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत, रचना देव कोहली यांची, संगीत अनु मलिक यांचं.

0: कुमार सानू, अनु मलिक आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच लख लख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चल

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मनुष्य म्हटलं की आवडीनिवडी आल्याच. कोणाला कशाची आवड तर कोणाला कशाची. कोणी कलेशी मैत्री करतात तर कोणी निसर्गाच्या जवळ जातात. कोणी अभ्यासात रमतात तर कोणी खेळात नैपुण्य मिळवतात तर कोणी समाजकार्यात आनंद मिळवतात. पण श्रोते हो, ही अनेक माणसांची आवड असते, हो ना. म्हणजे ह्या आवडी एकाच माणसात कशा असतील. पण आज ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत ते असेच सगळ्याची आवड असणारे आणि आपल्या मातीशी नाळ घट्ट धरून ठेवणारे आहेत. त्यांचं नाव आहे सुभाष लाड. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या सगळ्याच आवडींविषयी आणि इथपर्यंतच्या प्रवासाविषयी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की माणसाला अनेक आवडीनिवडी असतात आणि त्यासाठी प्रत्येक माणूस आणि त्याची आवड हे वेगवेगळं असतं. तुम्हाला खूप सगळ्या गोष्टींची आवड आहे, त्या आवडींविषयी आपण जाणून घेऊच या. पण त्याआधी मला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण याविषयी ऐकायला आवडेल.
1: रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील सह्याद्री पायथ्याशी असलेल्या रिंगणे गावात माझा जन्म झाला. ज्या काळात माझा जन्म झाला त्यावेळेला गाव अक्षरशः बेटासारखं होतं. कारण दिवाळीच्या नंतर भात शेती काढल्यानंतर त्या गावात बैलगाडी फिरायची, अर्थात इतर कुठलीच वाहनं नव्हती. परंतु आमचा गाव एवढा निसर्गाने भरलेला होता. माझ्या गावाच्या मध्यातून नदी जाते आणि त्यामुळे त्या बालपणाच्या त्या वयामध्ये खेळायला भरपूर असं होतं. म्हणजे मुळात आम्ही रानात फिरायचो, आंबे गोळा करायचे, काजू गोळा करायच्या, काजूच्या त्या बियाणे त्या खेळायचो, त्या मिळवायच्या, झाडावरती चढायचो, फणस काढायचो, ज्याला आम्ही मोह म्हणतो, मधाची पोळी तिथे मोह काढायची. म्हणजे भरपूर, म्हणजे वेळ पुरायचा नाही इतकं आम्ही खेळायचो. आणि त्याचबरोबर तुडुंब भरलेली नदी असल्यामुळे, नावेरी नदी आमच्या त्या भागातून वाहते, त्या नावेरी नदी च्या डोहांमध्ये यथेच्छ डुंबायचो. आणि विशेषतः म्हणजे हे सगळं करत असताना सुद्धा आम्हाला शेतीमध्ये पण आमच्या पालकांच्या बरोबर जायला लागायचं. आम्हाला बालवयामध्ये जेवढं सोसेल जमेल अशा प्रकारचं काम दिलं जायचं. त्या काळात हरीक धान्य असायचं.
0: अच्छा.
1: आजकाल ती दुर्मिळ झालेलं आहे. त्याची मळणी असायची, ती मळणी संध्याकाळच्या वेळेला असायची. मध्यभागी लाकडाचा खांब असायचा आणि त्याच्या बाजूने होळीनं बैल बांधलेले असायचे, तर त्याच्या पाठीमागे काठी घेऊन फिरायचा, एक वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्यासाठी एक खास काम म्हणजे नळे परतणी असायची. ते नळे परतणीच्या वेळेला दुपारचं ऊन असं झोंबायचं आणि त्या नळ्यांचा असलेला तो घरू किंवा तो कचरा तो अंगावर माखला जायचा आणि खास सुटायचं. आणि मग अशा त्या उन्हातून दमून झाल्यानंतर ते काम थांबवलं जायचं आणि मग आम्ही सगळे गदागद उड्या मारायचो नदीच्या डोहात आणि यथेचे डुंबायचो. आणि घरी आल्यावर ज्या माणसाच्याकडे नळे परतणी असायची त्याच्याकडे खाणं का असायचं, तर फणसाच्या घराची भरपूर भाजी, थोडासा भात भाकरी आणि छानपैकी मग तो आनंददायी वातावरण असायचं. आणि खेळात म्हटल्यानंतर आम्ही घरांमध्ये लपायचं, लपाछपीचा खेळ खेळायचा, रानात जायचं, ते घसरगुंडी सारा तो खेळ खेळायचो. नंतर सुगीच्या दिवसामध्ये विटी दांडू खेळायचो. शाळेमध्ये लगोरच्या, खो खो अशा प्रकारचे खेळ असायचे. मग ते आंधळी कोशिंबीर असेल वगैरे असं बरंच काही खेळायचं
0: उपलब्ध आहे. हा, उपलब्ध होतो.
1: परंतु तोही आनंददायी होतं आणि

0: वेळही आम्हाला पुरत नव्हता. आणि मग त्या शिमग्याच्या दिवसापासून आट्यापाट्या असायच्या. त्या आट्यापाट्या तर माझ्यासाठी तर खास आठवण अशी आहे की समोरून आलेला माणूस एकदम जोरात सुटला आणि मी त्याला अडवायला गेल्यानंतर त्या मुलाचा म्हणजे आनंदात कोण तो हाहाकार देत होता, तर त्याचा दातच माझ्या उजव्या डोळ्याच्या वरती घुसला आणि फार मोठी जखम झाली. आणि ती आट्यापाट्यांची ओळख आज मी घेऊन मिळवतो आहे. परंतु बालपणातला तो आनंद आजही तो आनंद आम्हाला बरंच काही देऊन जातोय. आणि ते मैदानी खेळ, रानातले खेळ असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद तो होता.
1: नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही शिक्षक आहात. शिक्षक म्हटलं की अभ्यास हा आलाच, आणि मला वाटतं तो सगळा अभ्यास करता करता तुम्ही त्या सगळ्या अभ्यासात रमून गेलेले आहात. सगळ्याच गोष्टींची आवड तुम्हाला आहे आणि अजूनही निवृत्तीनंतरही ती आवड सगळी तुम्ही जोपासताय. निसर्गाची तुम्हाला ओढ आहे, आत्ता तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं जाणवलंच. निसर्ग संवर्धनासाठी काय करता?
0: मुळात आमचा कोकण हा झाडा झुडपाने असा बहरलेला, नेहमीच बहरलेला, म्हणजे अगदी पानझडी एकीकडे असेल तर दुसरीकडे सदाहरित झाडांचीही काही कमी नाही अशा प्रकारचा आमचा निसर्ग. मधल्या काळामध्ये लोक आमच्याकडे उतरले आणि ते रानामध्ये लाकड तोडायचे आणि मोठमोठी झाडं ज्याच्यावरती अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळायचे. म्हणजे आमच्या लहानपणी एखादं जनावर मेलं तर ते नदीच्या काठी किंवा एखाद्या ओढ्याच्या बाजूला टाकायचे. त्यावेळेला 500 ते 1000 गिधाड यायची. गेल्या 35-40 वर्षामध्ये गिधाड हा पक्षीच आता नेस्तनाभूत झालेला आहे. आम्ही ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये अंगणामध्ये पडवळीचा वेल असायचा किंवा अन्य काही वेल असायचे, त्यावेळेला ते पडवळ खाण्यासाठी गरुड पक्षी यायचा, धनेश ज्याला म्हणतो आपण, तोही पक्षी आता दुर्मिळ झालेला आहे. हे का? तर त्या काळामध्ये मोठमोठी झाडं म्हणजे 4-5 लोकांनी असं हातपासून कवीत घेण्याचा प्रयत्न केला तरी ती येणार नाहीत. अशा प्रकारची ओवळ्याची झाडं, सातवीण असेल, वड असतील, पिंपळ असेल, असे प्रकारचे मोठमोठे वृक्ष तोडले गेले आणि एकंदरीत पर्यावरणावरचा मोठा परिणाम झाला. आता हे जर पुन्हा तो आनंद, पुन्हा ते पक्षी बघायचे असेल, आणि म्हणून आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव, आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे. आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला. मी त्या वेळ रुक्मिणी भास्कर विद्यालय वेळ आणखीन तिथल्या प्राथमिक शाळा यांनी त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. तर ती आम्ही 500 झाडं, वड, पिंपळ, करंज अशी सगळ्या प्रकारची झाडं आम्ही ती निवडलेली, ती झाडं आम्ही लावल्यामुळे तो परिसर एक वेगळा प्रकारचा आता सुशोभित होते. पूर्वीच्या रस्त्यावरून जाताना आम्हाला एसीची गरज नसायची. मस्तपैकी छान गाडी उघडी ठेवा, छानपैकी हवा मिळायची. आता तुम्हाला तिथे जाताना एसी नसेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही, इतकी कठीण परिस्थिती झालेली आहे. आणि हे सगळं असंच जर भविष्यामध्ये चाललं गेलं तर कोकणचं हे सौंदर्य हे निघून जाईल. एक तर आपण सगळीकडेच कारखानदारी आणलेली आहे, शहरीकरणाकडे चाललेलो आहे, पण निदान आमचा कोकण जरी सुरक्षित ठेवला तर जसा आपण जम्मू काश्मीरमध्ये जातो तसं दुसरं स्वर्ग हा आमचा कोकण आहे. तो जर आपल्याला जपायचा असेल तर आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे. आणि मला शेतकऱ्यांना सांगायचंय की तुम्ही आम्ही लावलेली झाडं नाही आहे, ती वाडवडिलांनी जतन केलेली झाडं तुम्ही आम्हाला तोडण्याचा अधिकार नाही आहे. आणि जर तुम्हाला घर बांधण्यासाठी तोडायचं असेल तर त्याच्यातलं जून झालेलं झाड, व्यवस्थित असलेलं भरलेलं झाड ते तोडा, परंतु त्याच्या जागी दुसरी काही झाडं लावा, जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा त्या झाडांचा लाभ घेता येईल. आता मुळात पूर्वीच्या काळी आम्ही न्याहारीला फणसाची भाजी खायचो, आज तुम्हाला फणसच बघायला मिळत नाही, बाजारात जाऊन विकत आणावा लागतो. त्या फणसाचं महत्व काय हे या लोकांना माहिती नाही आहे, इतकं तिथे तर प्रोटीन्स वगैरे देणारं तो फळ आहे, परंतु फणसाचे गरे काढायची कोणी, त्याचा चीक लागतो हाताला, हे सगळं बघून, परंतु आमची पिढी ती जगलेली आहे त्या फणसांवर. आणि आज ती जर फणस आम्हाला भेटला नाही तर आम्ही बेचैन होतो. आणि म्हणून फणसांच्या वेगवेगळ्या जाती लावा, कापे असतील, बरके असतील, तो एक वेगळा आनंद आहे. अन्न कमी पण ही फळच जास्त आम्हाला मिळाली त्या काळामध्ये, आणि आज आम्ही सुदृढ आहोत त्याच्यामुळे. जशी आपण डॉक्टर सांगतात तुम्ही फळं खा म्हणून, कोकणी माणसाला फळं खा म्हणून सांगायची गरज नाही, कारण कोकणामध्ये त्या त्या सीझनमध्ये तयार होणारी फळं आहेत आणि ती फळं खातोय माणूस, म्हणून त्याचं आरोग्यमान चांगलं आहे.
1: नक्कीच चांगलं आहे. थोडक्यात तुम्ही निसर्ग जपा आणि तो तुम्हाला जगवेल. हो, हो, हो. सर, तुमचं सामाजिक कार्यही खूप आहे, तर त्याविषयी थोडस सांगा.
0: सामाजिक कार्य म्हणजे कसं आहे, आपण जन्मास आलेलो आहोत आणि समाजामध्ये वावरतो, समाज बरंच काय आपल्याला देतो. जसे आई वडील संस्कार करतात, शिक्षक शिकवतात, तसा समाज सुद्धा तुमच्यावरती वेगळ्या प्रकारचे संस्कार करत असतो. आणि म्हणून आपण त्या समाजाचं काहीतरी

0: देणं लागतो.
1: बरोबर.
0: प्रत्येक गोष्ट तुम्ही जरा विचार केलात, घरात येणारं पाणीसुद्धा हे सामाजिक बांधिलकीतून तुमच्या घरात आलेलं पाणी आहे. तर हे सामाजिक व्यवस्था आहे, हे योग्य रीतीने पुढे चालायची असेल तर आपल्याला समाजात मिळून मिसळून वागलं पाहिजे आणि त्या कामामध्ये आपलाही हातभार जोडला पाहिजे. मी सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे इथे 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग शिकपोशीतल्या न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठले कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेला माझी शाळा आणि ती शिपोशीची शाळा याच्यामधला मला तो फरक जाणवला आणि मग अशाच प्रकारची माझी शाळा असायला हवी आणि म्हणून मी परत ज्यावेळेला गावाकडे आलो त्यावेळेला माझा मित्र यांच्याशी आम्ही सगळी चर्चा केली आणि म्हटलं आपण माजी विद्यार्थी म्हणून काहीतरी आपण करूया आणि मग त्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली. मुंबईतल्या आमच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून 7,000 आम्ही रक्कम गोळा केली आणि हायस्कूलला दिली. तर तशा प्रकारची ती सुरुवात झाली आणि नंतर मग हळूहळू मला आमच्याच वाडीमध्ये जिथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी श्री हनुमान सेवा मंडळ आहे. मी ज्यावेळेला 4th पास झालो तेव्हा हनुमान मंडळाकडून मला पेन आणखीन गोष्टीचं पुस्तक दिलं गेलं. 7th पास झालो तेव्हा अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाकडून मला एक छान पैकी पेन दिलं गेलं आणि हे म्हणजे मला प्रोत्साहन दिलं गेलं आणि मग या प्रक्रियेत आपण हे जोडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर पडलो, शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, तेव्हा माझ्याकडे उत्पन्नाचं साधन निर्माण झाल्याबरोबर माझ्या उत्पन्नाचा काही भाग समाजाकडे गेला पाहिजे या दृष्टीनं या मंडळांचा मी सभासद झालो. आणि मग हे गावामध्ये फिरताना पुढच्या काळामध्ये मला कसं समजलं की मी आमचे प्रकाश अपणकर म्हणून त्यांची आई वारली होती आणि मी नुकताच गावाला गेलो होतो. त्या दिवशी सकाळी गावाला गेलो पण 10 वाजेपर्यंत माझ्या अंगणासमोरून जायची ती प्रेतयात्रा ती आली नाही. तेव्हा मी आईला सहज म्हटलं आई सकाळी झालेलं प्रेत आहे आणि अजून प्रेतयात्रा येत नाही आहे. तर मग आई म्हणाली अरे पावसाचा डोंब आहे ते कसे आणतील प्रेतयात्रा. तर मग मला ते कळलं. तेव्हा त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं अरे सुभाष एवढं सगळं करतोस तर ही स्मशानभूमी जरा बांधून घे. तर आणि मग मला ती जाणवली की स्मशानाची शेड नसल्यामुळे कित्येक वेळ त्यावेळेला शेती पण करायचे लोक, शेतीची कामं बाजूला ठेवून त्यांना तात्काळच बसावं लागायचं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मी तिथल्या जी वाट होती ज्या वाटेवरून ते लोक जात होते त्या वाटेकीतल्या मालकांना भेटलो आणि मी गावाची बैठक लावली. मला सकाराम बो आयरे म्हणून तिथले होते, त्यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्याच्यातून आम्ही जवळजवळ दुसऱ्या वर्षीच 27,000 स्मशानाची शेड बांधली. आज मला वाटतं 26 झालेली आहेत. आम्ही त्या 27,000 बांधलेली शेड आजही आहे तशी उभी आहे. अशाच प्रकारे मी अनेक कामं करत गेलो आणि
1: मूलभूत गरजा असतात.
0: हा मूलभूत गरजा असतात, त्याप्रमाणे जिथे जाईन त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का तर मग आपलाही वाटा त्याच्यामध्ये असायला हवा. आता मी एक माजी विद्यार्थी संघ शिपोशीचा आहे तर त्या शिपोशीच्या माजी विद्यार्थ्यांनी मध्ये मला बोलावलं होतं आणि त्यावेळेला मला म्हणाले आमच्या शाळेचा पट होतोय तर आपण काहीतरी करायला हवंय. तर म्हटलं शाळांचा पट हा कोकणातल्या सर्व शाळांचा होतोय, मुलं खेड्याकडून शहराकडे जात आहेत, तेव्हा कोकणातली मुलं बाहेर का जात आहेत ह्याचा विचार करायला हवा आणि पुन्हा जर शाळा भरायची असतील तर गाव बहरला पाहिजे. आता गाव का बहरत नाहीये तर मुळात आमच्या पालकांनी जेव्हा आमच्या जन्माच्या वेळेला त्यावेळेला पालकांचं असं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी शिकावं, डॉक्टर व्हावं हे सगळं आहे, परंतु काही मुलांनी शेतीमध्ये पण राबलं पाहिजे हे जे त्यांनी स्वप्न बाळगलं नाही किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी ते पेरलं नाही समजलं आणि त्यामुळे काय झालं पुढच्या पिढीमध्ये मातीपासून ती पिढी लांब गेली. आणि आज जेव्हा 10वी 12वी मुलगा जातो त्या मुलालाही तुम्ही कोकणातल्याच मुलालाही काही विचारला तर काही टक्के मुलांना हे माहिती नाही आहे की भात शेती कशी केली जाते, कोकणातली पिकं कोणकोणती आहेत, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि मग ज्या वेळेला ही तरुण मुलं या ठिकाणी थांबत नाहीत, त्यांचं लग्नही ते होत नाही आणि जन्मदरही इथे मिळत नाहीये. आणि म्हणून मग आम्ही म्हटलं की आता पण रिटायर्ड झालेले लोक आहोत त्यांनी मधल्या काळामध्ये काही दिवस आपण गावाला जाऊया आणि शेती करूया. तर त्याप्रमाणे एक आमच्याकडे कोकणामध्ये कवळ तोडणं म्हणतात तो एक भाग झाला, त्यानंतर तरवा जाळणे, त्यानंतर पेरणी, त्यानंतर लावणी, त्यानंतर कापणी, असे 5-7 तुमचे जातात. तर त्या 5-7 ते 2-2 रजा टाकायची आणि एकत्रित येऊन आपल्याला जमेल तेवढं पण आम्ही तिथे मातीमध्ये राबतो आहोत हे दृश्य लोकांच्या पर्यंत दिसू दे. जी मुलं मातीपासून लांब जात आहेत की जेव्हा शेणा खेळण्यात हात घालायला ज्यांना लाज वाटते त्या मुलांच्या समोर आपण हा संस्कार ठेवला किंवा ही लोक येऊन मातीमध्ये काम करतायत आपल्यालाही काही काम करायला हरकत नाही. परवा तुम्हाला सांगतो आम्ही तरवा जाळला त्या तरवा जाळताना आम्ही जो पातेरा गोळा केला केवढं काम झालं बघा. म्हणजे हे आनंददायी सहकार शेती म्हणून आम्ही त्या शेती प्रकल्पालाच नाव दिलेलं आहे.

0: आज काय झालंय, सगळीकडे जिकडे जाल तिकडे ती शेती पडलेली आहे. वाईट वाटतं, ती माती वाढ बघते, ती माती जेव्हा फुलते त्यावेळेला तिला आनंद होतो, आणि आज ती ज्या वेळेला पडीक झालेली आहे, तिथे गवत वाढलेलं आहे, तेव्हा तुमची वाट बघते, या बाळानो मला कसवा आणि तुमच्यासाठी जिथे सोन्याचं
1: धान्य
0: पिकवा, हे तुमच्याच आरोग्यासाठी आहे. आता आम्ही त्याच्यातून काय मिळवणार आहोत, आम्हाला, आम्ही 10 लोक आहोत, त्या 10 लोकांनी आम्हाला 1-1 किलो जरी धान्य मिळालं त्याच्यातून, तरी आम्हाला आमच्या कष्टाचं धान्य खाण्याचा आनंद मिळेल. आज काय झालंय, गावातला शेतकरी सुद्धा रेशनवरती अवलंबून राहिलेला आहे, आणि त्या रेशनिंगमुळे यांची क्रय शक्ती, श्रमशक्ती ही संपलेली आहे. त्यांना आता वाटत नाही मी काहीतरी करावं असं. अगदीच काय, मोहरीमधून बाहेर जाणारं पाणी आहे, त्या पाण्यावरती एखादी केळ चांगली पोसावू शकते, वर्षातून तुम्हाला 100-150 केळ्याचा घड देऊ शकते, परंतु तोही आम्ही विचार करत नाहीये. सगळी परसव कचऱ्यानं भरलेली आहेत, घरं बंद आहेत, अशा वेळेला आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल ती घरं बनण्यासाठी. त्यासाठी हे अशा प्रकारचा शेतीचा प्रकल्प किंवा गावात राबण्याचा प्रकल्प हे फार मोठं सामाजिक कार्यच आहे, हे प्रत्येकाने जर विचार केला तर ते होऊ शकते. अशा प्रकारची जिथे जिथे गरज लागेल त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, इकडे खेड्यामध्ये शहरातली जी करमणुकीची साधनं आहेत ती इकडे मर्यादित आहेत. एखादं गोष्टीचं पुस्तक वाचायचं म्हटलं तर इकडे लांजा, राजापूर या भागामध्ये, अनेक गावांमध्ये पुस्तकाचं दुकान नाहीये. म्हणजे ह्या काही ज्या काही आवश्यक असलेली जी काही सुविधा आहेत त्या खेड्याकडे नसल्यामुळे खेड्यातले लोक शहराकडे वळत आहेत, मुलंही वळत आहेत. ते थांबवण्यासाठी आपला काहीतरी प्रयत्न करावा.
1: बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की आपण समाजाचं काहीतरी
0: देणं लागतो,
1: त्यासाठी हे केलंच पाहिजे. सर, साहित्य क्षेत्र हा तुमच्या आवडीचा विषय आहे, त्यातही तुम्ही रमता, त्याबद्दल सांगा.
0: माझं गाव हे सर्व गुण संपन्न असं आहे, आणि त्याच्यात माझ्या गावाकडून मला भरपूर काय मिळालं. आमच्या गावामध्ये माझ्या बालपणी रामनवमी, हनुमान जयंती हे दोन मोठे उत्सव असायचे, तिथे नाटकं व्हायची, आणि त्या नाटकातून आजही आम्हाला ती नाटकाची प्रेरणा तिथून मिळालेली आहे. नंतर हे सगळं माझ्यावरती बिंबलं गेलं, काहीतरी आपणही करावं असं गेलं. आणि भजनं असतात गणपतीतून, त्या भजनातून काही अभंग तयार करून म्हणण्याची मला त्यावेळेला संधी मिळाली, आणि मग त्याच्यातून मग मला कविता सुचायला लागल्या. मग ते एक कविता करायच, परंतु पुढे माझ्या कविता झाल्या शाळेमध्ये, त्या गाण्यांवरती नृत्याचे प्रयोगही झाले, एकांकिका छोट्या छोट्या लिहिल्या, त्याचेही प्रयोग झाले. परंतु माझी वयाची 50 झाली तरी माझं पुस्तक येऊ शकलं नाही. आणि मगही अशा प्रकारचे कितीतरी लोक माझ्या गावखेड्यामध्ये आहेत की ज्यांना स्टेज मिळालं नाही, की त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली नाहीत, आणि म्हणून ही खंत होती. आणि म्हणून राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या कामाची धुरा माझ्याकडे आल्यानंतर या माध्यमातून काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. तर सुरुवातीला आम्ही तो विविध पारितोषिक वितरण समारंभ आम्ही सुरुवातीला 2014 वणीच्या नूतन विद्यालयामध्ये आम्ही केला, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी तो कार्यक्रम अधिक विस्तारित करावा या दृष्टिकोनातून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना आम्ही ती सुचली. तर अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना मी हजेरी लावलेली असल्यामुळे तशा प्रकारचं साहित्य संमेलन माझ्याही खेडेगावात व्हायला पाहिजे, की त्याच्यामुळे ही साहित्यिकांची मांदियाळी लोकांना बघायला मिळेल, अनेकांना तिथे संधी मिळेल. अशा प्रकारचं मी त्याची छोटी प्रतिकृती केली. म्हणजे जशी तुमची ग्रंथदिंडी असते, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण असतं, विविध व्याख्यान असतात, परिसंवाद असतात, कवी कट्टा असतो, ह्या सगळे विषय घेऊन आम्ही त्या ग्रामीण साहित्य संकल्पना तिथे रुजवली. आणि त्याचबरोबर हे साहित्य संमेलन केवळ पोपटपंची नाही आहे, तर त्याच्याबरोबर काही सामाजिक उपक्रम पण ते राबवले पाहिजेत, काही संदेश लोकांच्या पर्यंत गेले पाहिजेत. आणि म्हणून आमच्या गावखेड्यातल्या नद्यांकडे आम्ही पवित्र आहेत असं समजत नाही, ते कचऱ्याचा डब्बा आहे. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण या नदीचंच पूजन केलं, जसं हरिद्वारला गंगा घाटावरती पूजन केलं जातं, तो तशा प्रकारचा थाट जर आपण या ठिकाणी आणला आणि लोकांच्या मनामध्ये बिंबवलं की नदी पवित्र आहे, तर नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलेल. आणि म्हणून साहित्य संमेलनाच्या संध्येला आम्ही गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्रित करतो, स्त्रिया वगैरे आरत्या वगैरे घेऊन, कलश घेऊन त्या नदी काठावरती जातात, तिथे पूजन केलं जातं, पुरोहितांना बोलवलं जातं, त्या ठिकाणी ते मंत्रोच्चार करून नदीच्या जलाचे पूजन करतात, आणि नंतर मग कुरवंड्या सोडल्या जातात नदीमध्ये. छानपैकी ते संध्याकाळ होत आलेली असते, काळोख वगैरे असतो, आणि ते छानपैकी दृश्य दिसते. त्याच वेळेला काठावर सगळे गावकरी वही राहतात आणि स्वतःला शपथ घेतात की यापुढे ही नदी आमच्यासाठी पवित्र आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता लोकांना सांगायची गरज नाही, आमची नदी पवित्र आहे किंवा ती देवस्वरूप आहे अशा प्रकारचं वातावरण होईल. तशाच प्रकारे आम्ही खेडेगावातल्या मुलांचे लग्न होत नाही, त्याच्यामुळे त्या ज्या मुली या गावातल्या काही ठराविक मुलांच्या बरोबर लग्न करतायत तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी

0: पण त्यांना ते जे करतायत धाडस करतायत हे इतर मुलींना सांगण्यासाठी त्या नव्याने लग्न केलेल्या मुलींना आम्ही त्या सभामंडपात आणतो आणि त्या ठिकाणी त्यांना आहेर देऊन त्यांचा सन्मान करतो आणि जगाला सांगतो की कोकणातल्या मुली कोकणातल्या मुलाबरोबर लग्न करतायत त्याची ही उदाहरण आहे समाज. त्याचबरोबर कोकणातली माणसाचं आयुर्मान जास्त आहे परंतु तो कोकणातल्या मातीशी तादात्म्य पावला तरच ते शक्य आहे. तुम्ही इथल्या मातीवरती जगताय परंतु सगळं आयुष्य तुमचं पुण्या मुंबईकडे जाते त्याच्यामुळे तुमच्या जगण्याच्या पद्धती सगळ्या बदलतात. आणि म्हणून ही जी माणसं आजही कोकणातल्या मातीमध्ये घरामध्ये राहत आहेत आणि त्यांचं नव्वदी पार आयुर्मान आहे अशा लोकांना आम्ही त्या स्टेजवरती आणतो आणि त्यांनाही सन्मानित करतो. कारण का की ती माणसं या कोकणातल्या मातीशी तादात्म्य पावली आहेत तिथेच राहत आहेत म्हणून त्यांचं आयुर्मान जास्त आहे आरोग्य चांगलं आहे. आणि विशेषतः आजकाल वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांची रवानगी केली जाते तर जी माणसं नव्वदी पार जगतायत याचा अर्थ त्यांच्या कुटुंबातली माणसं त्यांचा आपुलकीनं प्रेमाने सांभाळ करतायत हे सुद्धा लोकांच्याकडे जायला पाहिजे म्हणून हा सगळा आखटाटोप आहे. केवळ आमच्याकडे मोठमोठे साहित्यिक येतात परंतु त्यांच्या ह्या महनीय व्यक्तींच्या समोर आमच्या खेडेगावातली एखादी मुलगी छानपैकी बोलते आणि मग त्यांच्या पाठीवरती ह्या मोठ्या व्यक्ती हात फिरवतात ह्या मुली किंवा ही मुलं आहेत हे आयुष्यभर ते कधी विसरणार नाहीत. आणि माझं पुस्तकाचं मी तुम्हाला सांगितलं माझं पुस्तक 85 नंतर करता आलं परंतु या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती आमच्या गावखेड्यातल्या हायस्कूल कॉलेजमधून शिकणाऱ्या मुलं मुली आहेत त्यांच्या कविता आम्ही त्या एका पुस्तिकेमध्ये प्रकाशित करतो आणि त्यांना स्टेजवरती आणून तुमची पुस्तक प्रकाशित झालेली दाखवतो. हा एक त्यांना आम्ही आनंद देतो.
1: हा एक मोटिव्हेशन आहे की नवीन पिढी इथे राहावी आणि त्यांचे हे गुण या माध्यमातून सगळ्यांसमोर यावेत.
0: आणि याचबरोबर या साहित्य संमेलनात कशी म्हटलं की आमच्याकडे एखादं पुस्तकाचं दुकान पण नाही पण या साहित्य संमेलनामध्ये एक मोठा स्टॉल असतोच पुस्तकांचा आणि इतरही बुक स्टॉल्सना आम्ही सांगतो की तुम्ही या ठिकाणी येऊन पुस्तकांची मांडणी करा तुमची विक्री होईल. आणि ज्या मुलांना आम्ही बक्षीस देतो त्या बक्षिसामध्ये 1000 रुपयाचं बक्षीस असते तर 500 रुपयाची आम्ही त्यांना पुस्तकाची बक्षीस रूप देतो आणि 500 रुपये रोख देतो. अशा प्रकारे योजना त्या मुलांना सांगतो तुम्ही त्या दुकानात जा स्टॉलवरती जा आणि तुमच्या आवडीचं पुस्तक तुम्ही निवडा ही त्यांना आम्ही संधी उपलब्ध करून देतो.
1: बरोबर आहे. आणि आज जर हे संस्कार आपण केले तर मला वाटतं परत या हे सांगायला लागणार नाही.
0: लागणार नाही
1: सर. तुम्ही इतके साहित्य प्रेमी आहात हे याच्यातून दिसलंच की इतकं आत्मीयतेने सगळं करताय. एखादी झलक आमच्या श्रोत्यांसाठी तुमच्या कवितेची.
0: मी लहानपणापासून कविता करत आलो आणि मी कोकणातल्या मातीवरती निस्सीम प्रेम करत असल्यामुळे माझ्या लहानपणापासून आजपर्यंत कोकण कसं स्थित्यंतर पावलेलं आहे आणि काही ठिकाणी आनंद होतो काही ठिकाणी दुःख होतं तर ते मी आज आठवण येता या कवितेतून मी मांडलेलं आहे. समृद्ध होते कोकण झाले हो दीनवाणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. घर भरून माणसानी गाई गुरे गोठ्यातुनी लुचणाऱ्या वासरांना पडवीत चारा पाणी. तहानलेल्या जनावरा बावडीच्या बाजू ढोणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. भात नाचणीच्या राशी वरी भात उपवाशी भरडाया हरीक धान माती जात हो दाराशी. दळण कांडण्याचा ठेका ओठी संसाराची गाणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. धान भरून टोपल्याने गोल मोढ्यात बियाणी नसे भीती उंदराची असे बोका संरक्षणी. तुरु तुरु कोंबड्याची शीट दिसावी अंगणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. आत कोणाड्याची खोली वृद्ध त्रस्त से खोकुनी करती पुरुष मंडळी सल्ला घेते आदरुनी. मस्ती खेळात पोरांची घर देती भंडावुनी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. रोज सडा सारवण होता सूर्यागमन कणा टाकून या दारी होई सुगंधी अंगण रांग लागे न्हाणी घरी तापे तपेल्यात पाणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. घरा घरात गोकुळ सारे कसे आबादाने शोभे संस्कार शिरस्ता दावलेला आजोबाने वाट सरूलाही मिळे मायेच गुळ पाणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी. आज व्याकुळ कोकण आज व्याकुळ कोकण बंद घरे बंद शाळा आलं फुकाट रेशन ओस पडला शेतमळा. गेले सुतार लोहार बंद झाल्या तेल घाणी आज आठवण येता डोळ्यात भरे पाणी आज आठवण येता डोळ्यात फरे पाणी।
1: वा, खरच खूप छान कोकणातल्या घराचं, कोकणातल्या

0: सगळ्या गोष्टींचं वर्णन या कवितेमध्ये तुम्ही केलंय आणि सगळ्यात शेवटी खंतही व्यक्त केलीत. खूपच छान. सर, आता बोलताना तुम्ही असं म्हणालात की त्या काळी गावात गणपतीच्या दिवसात किंवा एकंदरच काही उत्सवाच्या निमित्ताने नाटकं होत आणि तीही तुम्हाला आवड होती. अभिनय क्षेत्रात कसे काय रमलात?
1: प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे फापे गुरुजी नावाचे शिक्षक होते आणि त्यावेळेचे शिक्षक म्हणजे सर्वगुण संपन्न असायचे. शारदोत्सव त्यावेळेला आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात व्हायचे. सकाळी उठून आम्ही पाठीवरती सरस्वती काढायचो आणि त्याच्याबरोबर हळद कुंकू काकडी आणखीन काही फुलं वगैरे सगळं ते घेऊन जायचो आणि तांदुळी घेऊन जायचो. ते पूजन झाल्यानंतर ते आरतीवरती झाल्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. ते गुरुजी आमचे 15 दिवस तयारी करून घ्यायचे. गोमो जाते बंदराला, नखवा घाली येर झारा, अशी काही गाणी बसवायची की त्या काळात जी होती गाणी ते त्या प्रकारे म्हणायचे. तर अशाच प्रकारे गुरुजीने आम्हाला रंग फासला, समजलं, गाण्याची तयारी करून घेतली आणि विश्वास नव्हता पण गुरुजींनी ढकललं. आता गुरुजींनी ढकलल्यावर आता परत आलं तर मार पडेल म्हणून गेलो आणि नाचलो, समजलं. आणि त्याच वेळेला गुरुजींनी दुसऱ्या वर्षी महारथी कर्ण एकांका बसवली होती. त्याच्यामध्ये मला वाटतं श्रीकृष्णाची भूमिका होती.

0: जी काही गाणी बसवायची की त्या काळात जी होती गाणी ते त्या प्रकारे म्हणायची. तर अशाच प्रकारे गुरुजींनी आम्हाला रंग फासला समल गाण्याची तयारी करून घेतली आणि विश्वास नव्हता पण गुरुजींनी ढकललं. आता गुरुजींनी ढकलल्यावर आता परत आलं तर मार पडेल म्हणून गेलो आणि नाचलो समल. आणि त्याच वेळेला गुरुजींनी दुसऱ्या वर्षी महारथी कर्ण एकांका बसवली होती. त्याच्यामध्ये मला मला वाटतं श्रीकृष्णाची भूमिका होती. पुढे मग स्वराज्याच्या वाटेवर आमच्याच वाडीतले भिस पेंडणेकर नावाचे ग्रस्त होते त्यांची एक एकांका होती. नंतर शंभूराजे ही एकांकिका मी बसवली. आणि विशेषतः म्हणजे मी याला शिपोशीला एक वर्ष कॉलेजला होतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी शंभूराजे एक नाटक बसवलं होतं आणि मला जी औरंगजेबाची भूमिका मी केलेली होती तर ती औरंगजेबाच्या भूमिकेमुळे आजही मला तिकडचे लोक ओळखतात की अजूनही बघा 40 वर्षानंतर आजही मला त्या नाटकाच्या भूमिकेमुळे मला ओळखतात. त्यानंतर मला आमच्या हनुमान मंडळाच्या सुवर्ण महोत्सवामध्ये वारणेचा वाघ हे नाटक बसवलं होतं त्यावेळेला मला स्त्री पात्र करण्याची भूमिका मिळाली. चंद्रा ते नाव होतं आणि ते मुवारी नेसून मला ते केलं. आणि विषय म्हणजे हे सगळं कसं होतं की आमचे गोमूचे नाच असायचे शिमग्यातून त्यावेळेला मी गोमू व्हायचो मला साडी नेसवायचे हा आणि म्हणून ही नाटकाची आवड. आणि गावात मी तुम्हाला सांगितलं की नाटककार लाकरोयांसारखा दिग्गज नाटककार आमच्याकडे होऊन गेला तर त्याच्या एक आमचं आकर्षण होतं त्या क्षेत्राबद्दलचं. आणि आमच्या इथे पण भरपूर नाटकं व्हायची. गाव हे आमचं नाटकांचं म्हणजे आमच्या रिंगणे गावाची 125 वर्षाची नाटकाची परंपरा आहे. इतकं जुनं हे आहे म्हणजे हे सगळं गावातच नाटक असल्यामुळे. आणि मग मी असं कुणी नाटकातलं असेल तर मी मुंबईला सुद्धा माझ्या खोलीच्या वरती गच्ची आहे ती गच्ची नाटकवाल्यांसाठी मोकळी करून ठेवलेली आहे. हा मुंबईची एक नाट्य संस्था आहे ती वीर शिवाजी वीररत्न बाजीप्रभू मी शिवचरित्र लोकांकडे पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्या मुलांचं मला कौतुक वाटतं. दिवसभर कामावरती जातात आणि रात्री येऊन ते नाटक करतात रात्र जागतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी माझंही काहीतरी योगदान असावं म्हणून मी माझी वरची गच्ची त्यांना मोफत दिली आहे. एक वेगळ्या प्रकारचं आनंद या नाट्यकलेमध्ये आहे आणि तो आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो.
1: बरोबर आहे. म्हणजे शाळेपासून झालेली सुरुवात आताही तुम्ही जोपासता आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देताय. खर तर खूपच छान तुमचं हे सगळं एकंदर आयुष्यच म्हणेन मी की वेगवेगळ्या कला वेगवेगळ्या आवडी त्यातून काहीतरी चांगलं काम करण्याची तुमची इच्छा मला वाटतं हेच तुमच्या सगळ्या गोष्टींचं बळ आहे असं मला वाटतं. काहीही कारणांनी असेल वेगवेगळ्या आवडी तुमच्या होत्या आणि त्या तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यात सफल करत आला आहात. अजून काय स्वप्न आहेत?
0: स्वप्न एवढंच आहे की ज्या गावामध्ये माणसांनी भरलेला गाव होता शाळा मुलांनी बहरलेल्या होत्या इंच इंच जमीन शेतीखाली आलेली होती फुलं फळं याने लगडलेला हा आमचा गाव पुन्हा तशाच अवस्थेत यायला हवा. आणि पुढच्या पिढीला आम्ही जो आनंद घेतला हा स्वर्गीय सुखाचा आनंद होता तो आनंद शहरामध्ये मिळत नाही तो माझ्या कोकणात मिळेल. पण तो कोकणात मिळवण्यासाठी हे सगळं पुन्हा इथं येणं गरजेचं आहे. इथली माती कसवली गेली पाहिजे इथली झाडांचं संगोपन केलं पाहिजे इथल्या नद्या भरून वाहिल्या पाहिजेत. मग त्या नद्यांमध्ये ह्या मुलांनी डुंबलं तरच त्या नदीला अधिक आनंद वाटेल. ही शेती कसवली तर त्या मातीला आनंद वाटेल. या झाडांवरती चढून मुलं वरती गेले आणि एखादा आंबा काढला तर त्या झाडाला फार आनंद वाटेल. माझ्याजवळ कोणीतरी मुलं आलीत म्हणून हे अधिक जोमाने वाढतील आणि निसर्ग हा इथला कोकणात अधिक खुलेल हसेल नाचेल. आणि हेच आहे माझा कोकण पुन्हा एकदा स्वर्ग म्हणून लोकांच्या समोर यावा आणि पुढच्या पिढीला त्याचा आनंद घ्यावा हेच माझं स्वप्न आहे.
1: खूप सुंदर असं स्वप्न आहे तुमचं आणि या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा श्रोते हो काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी असामान्य वेळ असावं लागतं. काम करण्याचं सातत्य असायला हवं त्याग हवा तेव्हाच अशा समाजोपयोगी आणि इतरही कार्य घडतात आणि ते कार्य सर तुमच्यासारखी माणसं घडवून आणतात. या तुमच्या सगळ्या कार्याला सलाम आहे आणि या तुमच्या सगळ्या स्वप्नासाठी आमच्याकडून शुभेच्छाही आहेत. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि एकंदर तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये रमला तिथे तिथे कामं केलीत समाजासाठी कामं केलीत आणि त्या सगळ्याचा प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

ते होते विवेक वानखडे. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

आत्ताच आपण बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

आनंदी जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं डॉक्टर शैलेंद्र जाधव यांचं. चाहतो मी तुला या चित्रपटासाठी संगीत होतं मिलिंद मोरे यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रफुल्ल कर्लेकर यांनी संगीतबद्ध केलेली मंदार चोळकर यांची गीतरचना गुरु या चित्रपटासाठी हे गीत गायले आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप यांनी.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
3: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
1: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
2: बरोबर.
1: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी तन्मय भिडे यांनी संगीतबद्ध केलेलं परेश मोकाशी यांचं गीत.

0: वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या मुख्य स्वरातल्या या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11:05. सकाळचे 11 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रसिक श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेल्या जयदीप साहनी आणि पियुष मिश्रा यांच्या गीतरचनेने. आजा नचले या चित्रपटासाठी हे गीत गायलंय सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी.

0: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
1: कार्यक्रमात यानंतर रेस या चित्रपटातली प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना आतिफ अस्लम यांच्या स्वरात.

झूम बराबर झूम या चित्रपटातलं राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरातलं गुलजार यांचं गीत आता ऐका.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. MM क्रीम यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती निलेश मिश्रा यांची.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
3: बरोबर.
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. कार्यक्रमात आता ऐकवतीये आतिफ असलम आणि अलिशा चिनॉय यांच्या युगलस्वरातलं अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातलं हे गीत. शब्द आशिष पंडित यांचे तर संगीत प्रीतम यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

कार्यक्रमात आता गँगस्टर या चित्रपटातलं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं सईद कादरी यांचं गीत के यांच्या स्वरात.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

आपण ऐकत होतात बॉम्बे जयश्री यांना रहना है तेरे दिल में या चित्रपटासाठी. हॅरिश जयराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं समीर यांचं.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर
1: सादर करते विवेक वानखडे। श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवते अनवर या चित्रपटातली मिथुन यांनी संगीतबद्ध केलेली सईद कादरी यांची गीतरचना रूपकुमार राठोड यांच्या मुख्य स्वरात।

राहत फतेह अली खान यांनी गायलेलं हे गीत होतं कलियुग या चित्रपटातलं. श्रोतेहो, ही गाणी अजूनही ऐकत राहावीत असं मलाही वाटतंय, पण काय करणार, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमचे पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे हा. आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिएक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीय?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोयस? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू, बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकोड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकोड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी
0: तू पण ना.

0: काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
2: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
2: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
2: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय,
2: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
2: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
2: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
2: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
2: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
2: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं? सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
2: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ, मग पुढच्या कामांना लागू.
2: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी.
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
2: बर.
3: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
2: अगे खादळ खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
3: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही.
3: वा वा.
1: कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
3: बघ बघ,
2: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं पेंडवरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
3: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
2: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो. अरे एवढ्या उन्हाच तळकट खाणं बरं नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
3: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
2: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्याने चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
3: हे दादा,
2: आपल्याला पटत बुवा.
3: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
2: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
1: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
3: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं
1: काय ग,
3: अगं मुक्ता कॅम्पला जाणार आहे.
1: अच्छा.
3: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
2: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्प

0: ना शिबिरांना पाठवतेस?
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग?
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा,
1: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित, की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण, म्हणजे आपण सामान्य माणसं, त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही. पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगतेय.
0: काय
1: खरंच, तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते. पण ना, माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
0: थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली आहे.
0: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
2: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर.
2: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: ए बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
1: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
2: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
0: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: वा वा,
2: बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत आता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणू.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
2: म्हणायला माणसं तीन तीन आहेत, पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
0: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान

0: काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो चला, उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
2: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ,
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
2: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती?
2: अरे
0: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार
2: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
2: हो हो,
0: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
2: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
1: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
2: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
1: कुदुक कुदुक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं

0: त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे त्या मुलांकडे, म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं,
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं,
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं,
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं,
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं,
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे. तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
0: बरं,
1: हा, ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं
0: नाही म्हणत.
1: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात, आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई असं असतं.
0: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते, तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
1: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
0: बरं,
1: अशी 2 मुलं आलेली आहेत की जे अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
0: बरं,
1: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर

0: दुसरी दोन मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशीरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3च मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7च मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधिर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत. पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधिर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधिर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाली. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या ह्या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलं घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची
0: आहे
1: आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधिर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधिर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगते, पण तो एक पॉईंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो. ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं.
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो.
1: होय.
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधिर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी

0: श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची, ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो,
1: बरं
0: की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं. जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेव्हल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेव्हल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं. त्याच्यात आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाड जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात, की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही, त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं. ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्या नंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कॉक्लियन इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कॉक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आहे आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की वाटत असतं हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लियन इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला,
1: ती भीती असेल का?
0: हा त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही कोक्लियन इम्प्लांट.

0: घेऊन काही वाईट होत नाही कधी. करा पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगितलं, अरे अ बोलतो तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतो ना, ते मुलाशी त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, अहो आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो, अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना कुणाने सांगतो, ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो, तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो. पहिला त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे, किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नकोत. आम्ही तिथे उभा राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधीर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत, नाहीतर ते बोलू शकतात.

0: त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल, बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतं की नाही अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईने जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलत
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्ड चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथेही त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात ताई असं असं झालं आज आणि तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं, आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करतात?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं, तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी असं, म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले, हा मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे

0: काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं,
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंगवरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं, शाहरुख खान, सलमान खान,
1: त्यांना
0: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेले असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो, त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःच काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते, पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती,
1: हो,
0: अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते, म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही, त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी, त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो, तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्याही नाही आपण फी मागायची.

0: तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली दोन मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत
1: पुढे. आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेत आहेत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:05 झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीला या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
2: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
4: चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला। पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे। चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश

करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या चार विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे चार जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील

0: स्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं, तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44° सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800123221 1800123221 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या

0: रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गौरी बोधनकर यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

दिलीप पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद. हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं. पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत. पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत. त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत. ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या. स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात. या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात. अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं. उदाहरणार्थ, किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देहविक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात. प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते. या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी. समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात. त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे. पुस्तकाच्या

समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते. गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही ओघवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत. भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात. मूलत कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे ज्याला नेहमी

0: असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही, त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो. पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला 2 वाजता.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजचा विषय आहे जनावरांमध्ये प्लॅस्टिकमुळे होणारे अपाय. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
4: नमस्कार मंडळी. मंडळी, जनावरांना आहारातून योग्य पोषणमूल्यांचा पुरवठा होत नसेल तर जनावरांना चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी ती खाऊ लागतात. सामान्यत गाई म्हशींमध्ये प्लॅस्टिक खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सध्या जनावरांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक साचणं ही समस्या फार मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. आपल्याकडे घरातील उरलेलं अन्न किंवा कचरा टाकताना प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. यामधले पदार्थ खात असताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशवी जाण्याची शक्यता वाढते. पोटात साचलेल्या प्लॅस्टिकमुळं रवंथ करण्यामध्ये त्यांना अडचणी येतात किंवा पोटात तयार झालेला वायू बाहेर पडायला अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता वाढते. काही वेळेस अखाद्य गोष्टींबरोबर लोखंडी तुकडे, तारा, खिळे यासारख्या वस्तू देखील पोटात जातात, त्यामुळे आतड्यांना जखम होण्याची शक्यता वाढते. प्लॅस्टिक खाल्लेलं जनावर ओळखणं अवघड असतं कारण हे प्लॅस्टिक किंवा अखाद्य वस्तू पोटात जाऊन साचून राहतात. जनावराला त्रास सुरू होतो. जनावर खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतं. दूध उत्पादनात घट दिसून येते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. मंडळी, प्लॅस्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलिकेद्वारे सहज गिळलं जातं. प्लॅस्टिक हे न पचणारं, न विघटन होणारं आहे, त्यामुळे ते खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात साठून राहतं. पोट गच्च होऊन अपचन होतं. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होतो. जठराची हालचाल मंदावते. प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होतात आणि त्यामध्ये अन्न साठलं जातं. या साठलेल्या अन्नावर पचन क्रिया होत नाही. ओटीपोटाच्या हालचालीमुळे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो. तो जाळी पोटातून खरे पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू येऊ शकतो. मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जमा झाल्यामुळं पोटाची आकुंचन क्रिया मंदावते, त्यामुळे पचनक्रियासुद्धा मंदावते. पोटामध्ये वायू जमा होऊन अपचन होतं. जठराची गती मंदावते आणि रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागतं. याचा जनावरांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होऊन त्यांची भूक मंदावते. प्लॅस्टिक खाल्ल्याची काही लक्षणं आहेत. यामध्ये जनावर चारा खात नाही, पाणी पिणं कमी करतं, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जठराची हालचाल 3 मिनिटाला 1 पेक्षा कमी होते, शेणाचं प्रमाण कमी होतं, वारंवार पोटफुगी होते. तपासणी केली असता रक्तावरती कुठलाच परिणाम दिसून येत नाही. शारीरिक तापमान, हृदयाची गती आणि श्वासाच्या गतीवर सुद्धा काहीही परिणाम झालेला नसतो. मंडळी, यावर उपाययोजना म्हणजे सकस संतुलित आहार जनावरांना द्यावा. त्यांच्या सभोवतालचा परिसर, गोठा हा प्लॅस्टिकमुक्त राहील यासाठी प्रयत्न करावेत. कारण शस्त्रक्रिया करून खाल्लेलं प्लॅस्टिक जनावरांच्या कोठीपोटातून बाहेर काढणं हाच एकमेव उपाय सध्या तरी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जनावरांना अखाद्य वस्तूंमुळे जे अपाय होतात ते आपण थोडीशी काळजी घेतली तर निश्चितच टाळू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
3: कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरांना

जीवनामध्ये प्लॅस्टिकमुळे होणारे अपाय याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव आधी कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं. तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि सारंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत कजरा रे प्यारे तेरे नैना सलोने. द्रुतरचना एक तालात आहेत बोल आहेत मन डे खबरे आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
1: अच्छा.
3: दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलवलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावी आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आजच्या आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव

लोकमान्य मधुदंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल, तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्म

0: फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 5:02 आणि 26 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत गीतसंध्या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट संगीत.

0: गुरु ठाकूर यांचे शब्द आपण ऐकले अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: बेला सुलाखे आणि अमेय दाते यांच्या मुख्य स्वरातलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की आणि चित्रपट ही पोरगी कोणाची.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
3: बरोबर,
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

साडे माडे तीन या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं अजित ऋषिकेश यांनी, आणि गायक कलाकार होते ऋषिकेश, वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

विवेक आपटे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. खबरदार या चित्रपटातल्या वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या रचनेसोबतच गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 6:00 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 5:30 युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टन्टीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती, लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं, प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याचसोबत सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिपबद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिपबद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात, प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात, आणि या बॅलन्सिंग ॲक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे

पडलो तर, जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर, हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कंपॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कंपॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशनबद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाही आहे, म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये. आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत. आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कम्पॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कम्पॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ती छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी

माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाही आहे आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाही आहे जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोत्र मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

दिल से चित्रपटातली ही गीतरचना गायली होती सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया ताल चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत.

ए आर रहमान यांनी स्वरबद्ध केलेलं ताल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते मधु वैशाली आणि शोभा. या रचनेसोबतच गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

उद्या बुधवार 27 मे 2026. आमची उद्याची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:55. 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रामध्ये भात लागवड पद्धत याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग तिसरा. तर 6:50 परिसर कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग तिसरा. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 जाणून घेऊ दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर. 7:50 भावधारा. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयी माहिती. निवेदन मीरा खालगावकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये माझा कलाप्रवास याविषयी गायिका श्वेता जोगळेकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गातार हे मीरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 NC अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात अश्विनी गोखले यांचं गायन राग मधमास सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची उद्याची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टेट युन या सदरात युवकांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी अमृता देशपांडे यांची मुलाखत. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचं महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची मुलाखत. रात्री 7:15 नाट्यसंगीत. 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. स्पॉटलाईट आणि चर्चा का विषय है हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशीद खान यांनी गायलेला राग जोग कंस. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो आत्ता आपण ऐकली आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. आता प्रसारित करणार आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. रचना होती शाहीर पांडुरंग वनमाळी यांची आणि गायक होते शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशु संवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: गुलाब भेदोडेकर यांची ही शब्दरचना गायली होती कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी, तर संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी.
1: कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
3: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. Oh, lovely. Well done. Business loan approved. Ata hoil motha studio. Nava camera. Nave lights. Sobat Navin, gari gheun tak. Tyach loan madhun? Nahi. Loan ja kamasathi ghetla, tyasathich vaparayacha. Velevar EMI bhara. Credit score vadhva. Pudhil loan sahajpane milva. Kar nahi to maza photo tari ghe. Tumhi kon?
4: RBI sangte.
3: Arthik samjuddarpana, mahilecha samruddhapana.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रंजन शिंदे आणि सहकाऱ्यांना आताच आपण ऐकलं. रचना होती गोधन सावंत यांची आणि संगीतकार मधुकर पाठक. लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांना. रचना आहे कुंदन कांबळे यांची.

मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली शांताराम वाघमारे यांची रचना आपण ऐकली. गायक होते श्यामकांत वाघमारे. या रचनेबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला.

वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव

0: प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: 5.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 11.43 kHz तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 7:11 झाले आहेत.

0: महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:15 वाजता वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य

0: मुख्य उद्देश काय आहे?
1: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधीकधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाइल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका,

0: मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचा अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्यांनी नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवी?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जे असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या एक तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही आहे. हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन ही कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय

0: असतात की हे पैसे फ्रीज होतात, समोर जे अकाउंट ला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाईल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल, तुमची खिशातली बँक आहे, बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाईल्स असतात. हा APK फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणाऱ्या असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही. पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED ची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनी वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. पण तुम्ही ओळखणार कसं जर हा AI बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजा याचा हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवरनं त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की AI युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:32 झालेत. प्रसारित करणार आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे विद्या तावडे यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 26 मे 2026. मंडळी, मे महिना संपत आला की खरीपाच्या तयारीच्या कामांना वेग येतो. खरीपातली आपल्याकडची मुख्य तृणधान्य पिकं म्हणजे भात आणि नाचणी, या पिकांसाठी शेताच्या तयारीच्या कामात तुम्ही सर्वजण गुंतला असाल, नाही का?

0: हे गीत गायलं होतं प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी. मंडळी, आज आपण भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आता आपला खरीप हंगाम सुरू होईल आणि या खरीप हंगामातलं आपल्या कोकणामधलं अतिशय महत्त्वाचं पीक म्हणजे भात. आपल्याकडची बरीचशी शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि त्यातही भात पीक हे प्रामुख्याने आपल्याकडचं पावसावरती अवलंबून आहे. आणि सध्या आपण बघतो आहोत की जेवढं उत्पादन भात पिकाचं अपेक्षित आहे तेवढं आपल्याला मिळत नाही. यामागे खूप कारणं आहेत, ही कारणं तर आपण जाणून घेणार आहोतच,
2: त्याचबरोबर भात लागवडीचं जे सुधारित तंत्रज्ञान आहे त्याविषयी देखील आपण माहिती करून घेणार आहोत.
1: आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली जे आहे तेथील सहाय्यक प्राध्यापक तसंच टेटवली विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
1: सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं आपल्याकडच्या या भात पिकाविषयी सांगा.
3: मॅडम, आपणा सर्वांना माहीतच आहे की भात हे तृणधान्य वर्गातील महत्त्वाचं अन्नधान्य पीक असून आपल्या जगामधील जवळपास 2/3 जास्त लोकांचं प्रमुख अन्न पीक म्हणून भाताला ओळखलं जातं. म्हणजेच भात हे जगातील कोट्यावधी लोकांचं जीवन आहे असं म्हणण्यास हरकत नाही. आता तांदूळ हा अनेक विभिन्न संस्कृतीच्या आहारविषयक परंपरांचा एक अविभाज्य भाग आहे. जगामध्ये 60% तर आपल्या भारतामध्ये 75% लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे. आशिया खंडातील 200 कोटींहून जास्त लोकांना 70%हून अधिक उष्मांक म्हणजेच कॅलरीज पुरवणारं पीक म्हणून भाताला ओळखलं जातं. प्रति 100 ग्रॅम भातामध्ये 385 किलो कॅलरीज उष्मांक, 6.8 ग्रॅम प्रथिने, 78.2 ग्रॅम कर्बोदके, 0.5 ग्रॅम फॅट्स, 10 मिलीग्रॅम कॅल्शियम, 0.2 ग्रॅम तंतुमय पदार्थ आहेत. आता अर्थव्यवस्थांच्या विकासात अन्न सुरक्षतेबाबतीच्या प्रश्नावरील प्रमुख उपाय म्हणून भात या पिकाकडं जागतिक स्तरावरती बघितलं जातं. आता त्यामुळं तांदूळ म्हणजे अन्नच नाही तर त्याहून अधिक काहीतरी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तांदूळ एक समाजव्यवस्था आहे, तांदूळ एक संस्कृती आहे, तांदूळ एक राजकारण आहे, व्यापार आहे, तसंच तांदूळ हे माळ रानावरील सौंदर्य आहे आणि समाजातील मानवाप्रमाणे एक अविभाज्य अंश आहे. थोडक्यात तांदूळ एक जीवन आहे. आता भारतातील उत्पादकता जर आपण पाहिली तर आपल्या राज्याची सरासरी उत्पादकता ही 2.06 टन प्रति हेक्टर असून पंजाब राज्याची 4.04 टन तर तमिळनाडू राज्याची 3.76 टन व आंध्र प्रदेश या राज्याची 3.77 टन या राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता खूपच कमी आहे. आणि जागतिक स्तरावर भाताची उत्पादकता सर्वात जास्त जपान देशाची असून ती 7.16 टन असून त्याखालोखाल चीन या राष्ट्राची 7.06 टन आहे. मात्र भारताची 2.77 टन अशी उत्पादकता असून गेल्या 10 वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता उत्पादकता वाढवणे हे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. आता महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता 2.06 टन असून आपल्या कोकणातील उत्पादकता ही सरासरी 2.23 टन प्रति हेक्टर एवढी आहे आणि ती वाढवण्याससुद्धा भरपूर वाव आहे.
1: सर, आत्ताच बोलताना तुम्ही आकडेवारी सांगितली त्यातून दिसून येत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची उत्पादकता ही इतर राज्यांच्या तुलनेने खूपच कमी आहे. तर ही उत्पादकता कमी येण्याची कारणं कोणती आहेत?
3: आता प्रामुख्याने सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांच्या लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते अत्यंत कमी आहे. सुधारित लागवडीच्या तंत्रज्ञानाचा अल्प प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांकडून वापर केला जातो. तसंच आपल्या कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामधील शेती ही डोंगर

0: स्तरावरील असल्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर आपल्या कोकण विभागात अतिशय कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळं तसेच वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके या निविष्टा पोहोचण्यासाठी पुरवठ्यामधील अडचणी आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी आपली भात शेती असल्यामुळे भात पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे ही काही महत्त्वाची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळं जर आपल्याला भाताचं उत्पादन वाढवायचं असेल तर सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून ज्या काही नवीन सुधारित जाती आहेत त्यांचा अवलंब करणं फार गरजेचं आहे.
1: आताच तुम्ही सुधारित जातींची लागवड करायची याविषयी बोललात, तर याविषयीच आम्हाला माहिती सांगा, म्हणजे ही जे सुधारित पीक आहे त्यासाठी हवामान आणि जमिनीची निवड कशी करावी, त्याचप्रमाणे जमिनीची पूर्व मशागत कशी करावी याविषयी आम्हाला सांगा.
0: तर हवामानाचा विचार केला तर आपल्या कोकणामध्ये भाताची जी लागवड आहे ती खरीप हंगामात मुख्य करून सर्व भागामध्ये केली जाते. साहजिकच ह्या भात पिकासाठी आपल्या कोकणामध्ये असलेलं उष्ण व दमट हवामान जे आहे ते चांगले मानवते. या पिकाच्या वाढीसाठी 24 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान आणि सरासरी 50 ते 70% आर्द्रता ही पोषक असते. तसंच भात या पिकाला सरासरी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची गरज असते आणि मला वाटतं आपल्या कोकणामध्ये
1: तेवढा पाऊस
0: पडतो. पुरेसा पाऊस आणि सिंचनाची सोय जर उपलब्ध असेल तर हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येऊ शकतं. आता जमिनीचा विचार केला तर सेंद्रिय पदार्थांनी युक्त, पोयटा व चिकणमाती युक्त, तसेच जमिनीचा सामू जो आहे ज्याला आपण पीएच म्हणतो तो 5 ते 8 या दरम्यान जर असेल तर आपल्याला या भात पिकापासून अधिक उत्पादन मिळू शकतं. तसंच पाणी पुरवठ्याची जर सोय असेल तर भाताचे पीक हे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: आता यासाठी पूर्व मशागत जी आहे ती चांगली भात पिकाची वाढ होण्यासाठी करणं अत्यंत गरजेचं असतं. पूर्व मशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि त्यामुळे काही प्रमाणात तणांचे आणि किडी व वेगवेगळ्या रोगांचं नियंत्रण होण्यास मदत होते. त्यासाठी आपण जमिनीची उभी आडवी नांगरट करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावयाची आहे आणि लागवडी पूर्वी सर्वसाधारणपणे 2 आठवडे अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, तसंच याला पर्याय आता गांडूळ खत सुद्धा आपण वापरू शकतो, तर ते आपण शेतात पसरवून घ्यायचं आहे.
1: म्हणजे सुधारित जातीची निवड करताना हवामान, जमीन आणि पूर्व मशागत या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
0: होय मॅडम.
1: आता या पिकाच्या सुधारित कोणत्या लागवडी सांगता येतील?
0: तर भात शेतीमध्ये लागवडीचा आपण जर प्रकार बघितला तर त्यात 3 प्रमुख भाग पडतात. त्यात पहिला म्हणजे रोपवाटिकेत रोप तयार करून त्याची पुनर्लागण केली जाते, याला लावणी पद्धत म्हणतात. तर ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी ही लावणीची पद्धत वापरतात. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भ या विभागातील लावणी पद्धतीमध्ये हे भात पीक घेतलं जातं. यामध्ये जपानी पद्धत म्हणजे ओळीत लावणी पद्धत, 4 सूत्री पद्धत, तसंच श्री लागवड पद्धत या सुधारित पद्धतीने भाताचं पीक घेतलं जातं. आता दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे पेरभात लागवड. यामध्ये अपारंपरिक विभाग तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी मध्यम ते भारी जमिनी दिसून येतात अशा ठिकाणी पाभर किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी केली जाते. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये टोकन पद्धतीचा समावेश होतो. ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटरपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडतो आणि मध्यम ते भारी जमिनी असलेल्या भागात टोकन पद्धतीने भात पिकाची पेरणी केली जाते. तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कमी पाऊसमान असलेला प्रदेश, तसंच सध्या शून्य मशागत भात लागवड तंत्रज्ञान म्हणजेच सगुणा भात लागवड तंत्रज्ञान सुद्धा वापरली जात आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक आच्छादन तंत्रज्ञान ही सुद्धा अलीकडच्या काळातील भात लागवड प्रचलित झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
1: बरोबर.
0: तसंच रहू पद्धतीचा अवलंब

0: जो आहे तो आपत्कालीन परिस्थितीत केला जातो,
1: हां
0: म्हणजे कॉन्टिंजन्सी प्लॅनिंगचा हा एक भाग आहे. ज्यावेळी
1: हां
0: नैसर्गिक आपत्ती येते,
1: बरोबर.
0: जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि लावणी केलेला भात वाहून जातो,
1: हां
0: किंवा बऱ्याच वेळा पावसामध्ये खंड पडतो आणि
1: बरोबर,
0: तयार केलेली रोपं शेतकरी लावू
1: लावू
0: शकत
1: शकत
0: नाहीत,
1: नाही,
0: अशा वेळी रहू पद्धतीचा
1: वापर केला
0: वापर केला
1: जातो.
0: जातो. आता बऱ्याच वेळा सुरुवातीची धूळ वाफ्यावर केलेली पेरणी जी आहे ती अतिवृष्टीने वाहून जाते, किंवा परत गादी वाफे करणे शक्य नसतं. त्यावेळी मोड आलेले जे बी आहे त्याला रहू म्हणतात, ते बी चिखलणी करून त्यावर
1: फेकून
0: फोकून
1: पेरलं
0: पेरलं
1: जातं,
0: जातं.
1: बरोबर.
0: तर अशा क्षेत्रात पाणी साचणार नाही याची शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावयाची आहे. आणि पाणी आणि तणांचा त्रास असलेल्या खार जमिनींमध्ये या पद्धतीचा चांगला उपयोग झाल्याचं आढळून आलेलं आहे. तर पुनर्लागण पद्धतीत प्रति हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती योग्य राखली तर पिकाची जोमदार वाढ होते आणि उत्पन्न जास्त मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकरी जे आहेत ते भाताची लागवड ही पुनर्लागण पद्धतीने करतात. त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करण्याची आवश्यकता असते. स्थानिक परिस्थिती, हवामानातील घटक, पावसाचा लहरीपणा, आर्थिक बाब इत्यादी गोष्टींचा विचार करून आपण रोपे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकतो.
1: बरोबर. आता सर, तुम्ही भात पिकाच्या सुधारित लागवडीविषयी सांगितलं आणि ते सांगताना तुम्ही म्हणालात की रोपवाटिकेत रोपं तयार केली जातात, तर भाताच्या रोपवाटिका व्यवस्थापनाविषयी आम्हाला सांगा.
0: तर आपल्या कोकणाचा विचार केला तर कोकणातील रोपवाटिकेत तणांच्या नियंत्रणासाठी भाजावळ किंवा राब या पारंपरिक पद्धतीचा अवलंब बरेच शेतकरी करतात.
1: हो
0: परंतु खरं सांगायचं झालं तर या पारंपरिक पद्धतीमध्ये फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसून येतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये राब ही पद्धत अत्यंत वेळखाऊ, कष्टप्रद आणि खर्चिक असून पर्यावरणासाठी सुद्धा मारक आहे. ज्या ठिकाणी शेतकरी राब भाजतात त्या ठिकाणी असलेले सेंद्रिय पदार्थ, उपलब्ध अन्नद्रव्ये तसेच पिकांना उपयुक्त असलेले सूक्ष्म जीवाणू हे जळून नष्ट होतात. त्यामुळे त्या ठिकाणी बी पेरल्यानंतर उगवून आलेल्या रोपांच्या मुळांना जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट झाल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता ही कमी होते. तसेच राब पद्धतीमध्ये तयारीसाठी वर्षाचे कमीत कमी 4 महिने मनुष्यबळ हे गुंतून राहते आणि अशा तऱ्हेने मनुष्यबळ हे वाया जाते. तसेच राब या पद्धतीचा परिणाम होतो तो पर्यावरणावरती, कारण राब पद्धतीमध्ये आपण जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि बऱ्याच वेळा आंबा, काजू अशा पिकांच्या बागांना आगीसुद्धा लागण्याचं आपल्या निदर्शनास आलेलं
1: हो
0: आहे. राब न भाजताच जोमदार रोपे तयार करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे गादी वाफा पद्धत. ही अतिशय फायदेशीर आणि उत्तम पद्धत आहे. तण नियंत्रणासाठी अलीकडे तणनाशकांचा वापरसुद्धा परिणामकारक असल्याचे आणि किफायतशीर असल्याचे निदर्शनास आलेले असून तसे तंत्र विकसित करण्यात आलेले आहे. आता कोकणामध्ये भाताची लागवड ही मुख्यत्वे खरीप हंगामात केली जाते, त्यामुळे हळव्या, निमगरव्या आणि पाणथळ ठिकाणी गरव्या जातींची लागवड ही केली जाते. तर भाताची लागवड रोपे तयार करून केली जाते, त्यासाठी भाताची निरोगी आणि सुदृढ रोपे हे या भात पिकाच्या अधिक उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. एकूण भात उत्पादनाच्या 25% खर्च हा भात रोपवाटिका, त्याचं संगोपन आणि पुनर्लावणीवरती होत असतो. त्यासाठी मुख्य उत्पादनाचा पाया असलेल्या भात रोपवाटिकेचे व्यवस्थापन आपण सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करूनच केले पाहिजे. भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची आवश्यकता असते, त्यासाठी रोपवाटिकेपासूनच व्यवस्थापन केल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होते.
1: बरोबर.
0: यासाठी आपण गादी वाफा पद्धत आणि रहू पद्धतीने रोप निर्मिती करू शकतो. आता ज्या ठिकाणी आपण गादी वाफे तयार करणार आहोत त्या ठिकाणी आपण उंचवट्याची जागा निवडायची आहे आणि रोपवाटिकेच्या चहूबाजूंनी खोलगट चरी काढून द्यायची आहे.

0: त्यामुळे जास्तीचं जे पाणी आहे त्याचा निचरा होण्यास आपणास मदत होईल. आणि साहजिकच पेरणीनंतर त्या गादी वाफ्यावरती भाताच्या बियाण्यांचा जास्तीत जास्त रुजवा आपल्याला झालेला
1: दिसून
0: आढळून येईल.
1: येईल. बरोबर.
0: तर रोपवाटिकेचे क्षेत्र जे आहे ते आपण 2 वेळा आडवे उभे नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावयाचं आहे.
1: हां.
0: तसंच शेतामध्ये काही धसकटे किंवा काडी कचरा जो असेल तो एकत्र करून बाहेर काढून टाकावयाचं आहे.
1: हां.
0: तसेच प्रति गुंठा क्षेत्रास 1/2 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर गांडूळ खत आपण त्या ठिकाणी जमिनीत मिसळून घ्यायचं आहे. आणि लावणी करावयाच्या 1/1 दशांश क्षेत्र रोपवाटिकेसाठी लागतं हे आपण पक्कं लक्षात ठेवायचं आहे शेतकरी
1: बरोबर.
0: बांधवांनी. मुख्य करून म्हणजे 1 हेक्टर जर क्षेत्रावर लावणी करायची असेल म्हणजे 100 गुंठ्यावरती जर लावणी करायची असेल तर आपल्याला 10 गुंठे क्षेत्रावरती रोपवाटिका ही तयार करावी लागेल.
1: बरोबर.
0: किंवा अजून सोपं आपल्या शेतकरी बांधवांना समजेल असं सांगायचं झालं तर 10 गुंठे क्षेत्रावर जर लागवड करायची असेल शेतकरी बांधवांना तर 1 गुंठे क्षेत्रावरती
1: रोपवाटिका.
0: रोपवाटिका करावी लागेल.
1: बरोबर.
0: भाताची रोपवाटिका गादी वाफे करून, सपाट वाफे करून, ओटे करून तसेच रहू पद्धतीने करून आपण रोपे पुनर्लागणीसाठी वापरू शकतो.
1: हां.
0: मशागत केलेल्या क्षेत्रामध्ये तळाशी 120 सेंटीमीटर तर वरती पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे व जमिनीच्या उतारानुसार आवश्यक त्या लांबीचे गादी वाफे आपण तयार करावायचे आहेत. प्रत्येक वाफ्यावरती प्रति गुंठा क्षेत्रास 1 किलो युरिया किंवा 2 किलो अमोनियम सल्फेट, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 800 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते आपण मातीत मिसळून घ्यायची आहेत.
1: हां.
0: आणि त्यानंतर वाफ्यावर रुंदी समांतर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळी काढून 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवरती आपण ते बी पेरायचं आहे आणि
1: हां.
0: त्यानंतर ते मातीने झाकून घ्यायचं आहे.
1: बर.
0: आता रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रति गुंठा क्षेत्रास 1 किलो युरिया खत आपण द्यावयाचं आहे. तसंच गादी वाफ्यावर पेरणी केल्यामुळे मुळाजवळील जमीन जास्त भुसभुशीत राहते. त्यामुळे ज्यावेळेस लावणीसाठी आपण रोपे उपटतो त्यावेळी ते सोपं जातं
1: बरोबर.
0: आणि ओळीत पेरणी केल्यामुळे तण काढण्यासाठी म्हणजे बेंदणी करण्यासाठी आपल्याला सोयीचं जातं.
1: हां.
0: तसंच पेरणीनंतर खरीप हंगामात 20 ते 25 दिवसांनी तर रब्बी उन्हाळी हंगामात 30 ते 35 दिवसांनी ही रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. रोपांना 5 ते 6 पाने आली की आपण ती रोपे लावणीसाठी तयार झालीत असे समज. आणि गादी वाफ्यावरून उपटण्यापूर्वी जर पाऊस नसेल तर
1: हां.
0: 1-2 दिवस भरपूर पाणी द्यावयाचं आहे आणि त्यानंतर रोपे जी आहेत ती पुनर्लागवडीसाठी आपण उपटायची आहेत.
1: अशा पद्धतीने भाताची रोपवाटिका आपण तयार करायची आहे.
0: होय मॅडम.
1: आता भाताच्या पेरणीसाठी कोणत्या जातींची निवड करावी?
0: आता भात जातींची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
1: हां.
0: आपण सुरुवातीलाच बघितलं की जमिनीच्या प्रकारानुसार आपण हळव्या, निमगरव्या आणि गरव्या जातींची निवड करावायची आहे. आता तयार होणाऱ्या कालावधीनुसार अति हळव्या जाती, निमगरव्या जाती, गरव्या जाती असे प्रकार पडत असतात. अति हळव्या जातींमध्ये रत्नागिरी 73, कर्जत 184 या जातींचा समावेश
1: करावा.
0: होतो. आणि या अति हळव्या जातींचा कालावधी जो आहे तो 90 ते 105 दिवसांचा आहे.
1: हां.
0: तर हळव्या जातींचा कालावधी 106 ते 120 दिवसांचा असून यामध्ये रत्नागिरी 1, रत्नागिरी 711, रत्नागिरी 24, कर्जत 4, कर्जत 3, पनवेल 2, संकरित जातींचा विचार केला तर सह्याद्री 2 व सह्याद्री 4 या जातींचा समावेश होतो.
1: हां.
0: तर निमगरव्या जातींचा कालावधी हा 121 ते 135 दिवस आहे. यामध्ये कर्जत 5, कर्जत 6, पालघर 1, पालघर 2, फोंडाघाट 1, पनवेल 1, पनवेल 3 तर संकरित जातींमध्ये सह्याद्री 1, सह्याद्री 3, जया, विक्रम या जातींचा समावेश होतो. तसंच गरव्या जातींचा कालावधी हा 136 दिवसांपेक्षा जास्त असतो. आणि या जातींमध्ये

0: रत्नागिरी 3, रत्नागिरी 2, कर्जत 2, कर्जत 14 असे प्रकार पडतात. त्यामुळे आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य जातींची निवड करावयाची आहे आणि लागवड करावयाची आहे.
1: सर, आजचा आपला तसा विषय बघितला तर भाताची रत्नारी 8 ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असं आपण म्हटलेलं आहे, तर हे खरं आहे का आणि याची कारणं काय आहेत?
0: मॅडम, रत्नागिरी 8 मागील 4 ते 5 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली भाताची जात असून, या जातीची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ही गरवा सुधारित वाणात मोडते. रत्नागिरी 8 या भाताच्या पिकाचा कालावधी जो आहे तो 135 ते 138 दिवस आहे. या रत्नागिरी 8 भाताच्या दाण्याचा प्रकार जो आहे तो मध्यम ते बारीक असून, या पिकाची उंची 100 ते 110 सेंटीमीटर आहे. आणि रत्नागिरी 8 या भाताच्या जातीचे सरासरी उत्पन्न जे आहे ते 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर असे असून, जे काही शेतकरी असे आहेत जे जास्तीत जास्त शेणखताचा किंवा गांडूळ खताचा वापर करतात, तर ते अगदी 60 क्विंटलपेक्षा जास्तसुद्धा उत्पादन त्यांना
1: मिळू
0: मिळत
1: शकतं.
0: आहे. याबरोबरच जो पेंढा जो आहे या पिकापासून मिळणारा तो सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतो आणि चांगल्या दर्जाचा असल्यामुळे घरी कुटुंबातील सदस्यांना खाण्यासाठी भात आणि जनावरांसाठी पेंढा असा
1: दोन्ही
0: दोन्ही
1: उपयोग आहे.
0: उपयोगी असल्याकारणाने शेतकरी जास्त या वाणास प्रतिसाद देत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी 8 ही जात करपा कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. त्यामुळे पेंढ्याची जी काही क्वालिटी आहे किंवा पेंढ्याचा जो दर्जा आहे तो टिकून राहण्यास अगदी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा 6 राज्यांसाठी रत्नागिरी 8 या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. आणि पूर्वी जी सुवर्ण ही जात होती या जातीला पर्यायी वाण म्हणून रत्नागिरी 8 या वाणाकडे बघितलं जातं. आणि या सर्व एकंदरीत कारणांमुळेच रत्नागिरी 8 ही जी भाताची जात आहे ती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी रत्नारी 8 ह्या भात जातीचे जे काही फायदे आहेत, त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत याविषयी सांगितलेलं आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात रत्नारी 8 या भात जातीची लागवड करण्याचा तुम्ही नक्की विचार करा, कारण ती अतिशय फायदेशीर अशी जात आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचं महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची मुलाखत. उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

0: योशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली, असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

0: भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी यी यांचा 26-28 21-15 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:16 झालेत. आता प्रसारित करणार आहोत गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांना. रचना आहे परवीन शाकीर यांची.

0: ही रचना श्रोते हो संगीतबद्ध केली होती रूपकुमार राठोड यांनी.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
3: बरोबर.
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच

दाग दहलवी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते गुलाम अली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया निदा फाजली यांची रचना.

कार्यक्रमातली ही शेवटची गझल गायली तसंच संगीतबद्ध केली होती जगजीत सिंह यांनी. गझल आपण ऐकल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 9:00 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

मनी टॉक आणि मंथन हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10:35 झालेत. आनंद घेऊया रजनीगंधा कार्यक्रमाचा.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया असली नकली या चित्रपटातल्या गीतानं. गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा।
1: असली नकली चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी।
2: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
3: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र।

0: मोहम्मद रफी यांनी गायलेली काला बाजार या चित्रपटातली शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार सचिन देव बर्मन.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कला प्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
3: बरोबर.
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
0: श्रोते हो, रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुघले आझम या चित्रपटातलं नौशाद यांनी स्वरबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं गीत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

काश्मीर की कलिया चित्रपटातलं एस एस बिहारी यांचं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. कार्यक्रमात श्रोते हो, शेवटी ऐकूया वो कौन थी या चित्रपटातलं राजा मेहदी अली खा यांचं गीत. संगीतकार मदन मोहन.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या रचनेसोबत श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन
2: रजनीगंधा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 झाली आहेत। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा। विलंबित 3 तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत प्यारी पग होले, तर द्रुत 3 तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत मोहे जाने दे प्यारे। त्यांना हार्मोनियम साथ आहे विश्वनाथ ओक यांची आणि तबला साथ विकास पुरंदरे यांची। ऐकूया माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा।

यांनी गायलेला राग बिहागडा. त्यांना तबला साथ होती विकास पुरंदरे यांची आणि हार्मोनियम साथ होती विश्वनाथ ओक यांची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद राशीद खान यांनी गायलेला राग जोग कंस. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: fire one in Dharamshala. In reply, Gujarat Titans were 106 for 8 in 12.4 overs when reports last came in. And Gujarat Titans won the toss and elected to bat. And that's the end of the news bulletin.
1: दोनशे बासष्ट पूर्णांक 47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेट आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 5:55 तेव्हा रेडिओ सखी चेतना जोशीला आता निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.